सुप्रभात श्रोतेहो, एफएम म्हणजे 102.9 MHz-वर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतेहो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शक 1948 अर्थात 27 मे 2026 आमच्या प्रातकालीन सभेमध्ये आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. सभेची सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

एफएमएनच्या 101.9 मेगाहर्ट्झ सर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते 6 वाजतायत, यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

कस्तुरी जोशी यांच्या स्वरातील विष्णू स्तोत्र आत्ताच आपण ऐकलत. मंगलप्रभात या कार्यक्रमामध्ये आता प्रसारित करत आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेली संत तुकारामांची ही भक्तिगीत रचना.

कार्यक्रमात या अंतर स्वर आहे विठ्ठल कार्यकरी अंसा संत निळोबा यांची ही भक्तिगीत रचना संगीतकार प्रभाकर पंडित

मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये आता प्रसारित करत आहोत आनंद शिंदे यांनी गायलेली ही गीतरचना. गीतकार दिलराज पवार आणि संगीतकार धीरज पवार.

आनंद शिंदे यांच्या स्वरात दिलराज पवार यांचं हे गीत, संगीतकार धीरज पवार.

मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये संत तुकारामांचा अभंग आम्ही आता प्रसारित करत आहोत. गायिका अश्विनी भिडे आणि संगीतकार अभिजित लिमये.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात. रामप्रसाद बिस्मिल यांचं देशगाण आपण ऐकलं, संगीतकार जयदेव आणि मंडळी या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी. आजच्या कृषीवाणीमध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व, संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या सदरामध्ये आपण पाहणार आहोत सेंद्रिय शेतीचे महत्व. शेतकरी बंधूंनो, सद्यस्थितीमध्ये शेती करत असताना आपण रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा गरजेपेक्षा जास्त वापर करतो आहोत. मग अशा परिस्थितीमध्ये शेतीचा जो पोत आहे, जमिनीची जी सुपीकता आहे, ती नष्ट होत चाललेली आहे. आणि याच्यासाठीच उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे अत्यंत महत्वाचे आहे. मग सेंद्रिय शेतीचे काय काय फायदे आहेत हे आपण आज पाहूया. खरं तर सेंद्रिय शेती करत असताना जमिनीचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो आणि आपल्याला जे मिळणारं अन्न आहे, आपण जे दैनंदिन आहारामध्ये अन्न खातो, ते आपल्याला विषमुक्त किंवा विषविरहित आपल्याला अन्न या ठिकाणी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मिळू शकते, ज्यामुळे आपल्याला धोके टाळता येतात, आजारपण हे कमी करता येऊ शकते आणि मालाला चांगल्या प्रकारचा भाव या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. मग यानंतर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आणखी कोणते फायदे होऊ शकतात, तर यामध्ये पाण्याची 50% बचतही होऊ शकते. कारण जर रासायनिक औषधांचा किंवा रासायनिक खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर झाला तर जमिनीची वॉटर होल्डिंग कपॅसिटी ही कमी होत चालत असते. म्हणजे आपण ज्याला पाणी शोषण करण्याची जी त्याची क्रिया आहे ही कमी होते. यानंतर सर्व प्रकारच्या जीवजंतूंची जमिनीमध्ये झपाट्याने वाढ करता येऊ शकते. मग जे सेंद्रिय शेती करत असतो याच्या माध्यमातून जे जीवाणू असतात जमिनीमध्ये, जे आपण ज्याला आवश्यक किंवा जीवनावश्यक किंवा महत्वाचे जमिनीच्या जमिनीच्या सुपीकतेसाठी जे महत्वाचे जीवाणू असतात, ते आपल्याला सेंद्रिय पद्धतीने आपल्याला ते जमिनीमध्ये संतुलित प्रमाणामध्ये ठेवता येऊ शकतात. जे संजीवक आहेत ज्यांना आपण PGR म्हणतो, तर ते जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये असतात. परंतु जो सेंद्रिय औषधांचा किंवा सेंद्रिय खतांचा आपण जर जमिनीमध्ये वापर केला तर आपल्याला या संजीवकाची उपलब्धता जमिनीमध्ये करता येऊ शकते. शेतकरी बंधूंनो, यानंतर महत्वाचा विषय आहे तो म्हणजे जर जमिनीमध्ये सद्यस्थितीमध्ये कुठल्याही पिकामध्ये मर रोग हा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतो. मग हा मर रोग कशामुळे येतो, तर जमिनीमध्ये जमिनीच्या खाली जर अनावश्यक बुरशींची वाढ झाली तर अशा ठिकाणी आपल्याला उत्पादनावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम दिसून येतो. मग या जमिनीमध्ये मग अनावश्यक बुरशींची वाढ का होते, तर जमिनीमध्ये जमिनीचा जो पोत आहे, जो कस आहे, तो संपत चालल्यामुळे या ठिकाणी अनावश्यक अशा बुरशींची वाढ होते. मग ही बुरशीची वाढ का होते, तर रासायनिक औषधांचा किंवा रासायनिक खतांचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होत असल्यामुळे या ठिकाणी बुरशींची वाढ होते आणि या ठिकाणी आपल्याला मर रोग दिसून येतो. मग अशा अवस्थेमध्ये आपण जर सेंद्रिय पद्धतीने खतांचं नियोजन केलं किंवा सेंद्रिय पद्धतीने शेतीचा उपयोग केला किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली, तर आपल्याला निश्चित अशा मर या रोगापासून आपल्याला बचाव मिळू शकतो. जमिनीमध्ये बघा, जे आपण NPK मुख्य अन्न घटक आहेत किंवा जे दुय्यम आहेत, ज्याला आपण सेकंडरी न्यूट्रिएंट म्हणतो, जे अन्नद्रव्य आहेत हे सुप्त अवस्थेमध्ये जमिनीमध्ये पडून असतात, परंतु ते झाडांना घेता येत नाहीत. त्याचं कारणही तेच आहे की रासायनिक औषधांचा गरजेपेक्षा जास्त वापर झाल्यामुळे ते सुप्त अवस्थेमध्ये पडून आहेत. परंतु जर आपण शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली तर निश्चित आपल्याला या सुप्त अवस्थेतील अन्नद्रव्यांना कामी आणता येईल किंवा त्याला जमिनीच्या पिकांच्या वाढीसाठी त्याला मार्गी लावता येईल. पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो, पिकामध्ये साखरेचे प्रमाण आणि उत्पादन वाढते. यानंतर बियाणाची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्ण तापमान मिळवून देता येऊ शकते. उन्हाळ्यामध्ये व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवण्यातही या सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीचा उपयोग होतो. जीवाणूसंख्या वाढतच राहते, प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो, जलधारणा शक्ती वाढते, जमिनीचा सामू नियंत्रित

0: होतो, खारे पाणी सुसह्य होते, फळझाडांना भरपूर आधारामुळे फुटवा फुटतो, जमिनीतील अतिनील किरणापासून आपल्याला या सेंद्रिय पद्धतीने वाचवता येऊ शकते. आणि शेतकरी बंधूंनो, शेवटी कुठलंही पीक असू द्या, फळ पीक असू द्या किंवा जे आपण खाण्या रोज खाद्य आणण्यासाठी वापरणारे पीक असू द्या, याच्या उत्पादनामध्ये निश्चितच
1: सेंद्रिय शेतीचे महत्व या संदर्भातील सचिन जगताप यांनी संकलित केलेली माहिती आताच आपण याबरोबरच आजचा आकाशवाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे वेळ केंद्र आहे 7:45. यानंतर ठीक 6:45 मिनिटांनी आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर परिसर क्रमशः आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
2: आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
3: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
4: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं.

0: जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन, म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आलेली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे, आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं. त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामध्ये जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होईल शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
0: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचन येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगला आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची, याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी

0: केंद्र यानंतर ठीक 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
1: FM 102.9 मेगाहर्ट्झ सर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळसाठी 6:55 झाली. Sun.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
5: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आका मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है. वो

0: मिनट 10वीं के बाद क्या करेगा?
1: आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर।
0: इसके लिए क्या करना पड़ेगा?
1: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर।
0: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर।
0: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
3: विजिट atmamalikonline.com।
4: श्रोत्यांना प्रसारित करीत आहोत पासोडी, माफ करा, कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोत्यांना यानंतर लगेचच म्हणजे ठीक 7 वाजता आम्ही प्रसारित करू पासोडी। संत दासोपंत यांच्या रचनावर आधारित कार्यक्रम सादर करते संजय काथोटे। 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 7:40 आपण ऐकू शकाल गीतांजली हा मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम, सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून बातमीपत्र सहक्षेपित होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 8:40 आपण आनंद घ्याल सुगम संगीताचा आमच्या भावधारा या कार्यक्रमामध्ये, त्यानंतर विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम 9 ते 10 या वेळेमध्ये, सकाळी 10 वाजता विशेष गीतगंगा संवादात्मक मालिका क्षितिज दाते भाग 4 सादर करते संजय भुजबळ, 10:30 गाता रहे मेरा दिल, 11:00 प्रासंगिक, प्रासंगिक या शीर्षकांतर्गत इन्फंट इंडिया या संस्थेचे दत्ताभाऊ बारगजे यांच्या पर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल सकाळी 11:00। 11:30 गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम, 11:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, 12:00 वनिता मंडळ, 1:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 1:40 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम 3 वाजेपर्यंत, 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 3:10 ते पुन्हा 5:30 विविध भारती सहक्षेपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम सहक्षेपित होईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून 6 ते 7 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण 7:15 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 अर्थविशेष आकाशवाणी मुंबई केंद्रावरून 7:30 आपण ऐकू शकाल माझावर माझे शिवार आकाशवाणी मुंबई केंद्रावरून 8:00 पुन्हा आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण यामध्ये बातमीपत्र 9:15 समाचार संध्या आणि 9:00 News@9 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:15 ते 11:00 पुन्हा विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 11:00 सहक्षेपित होतील हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 11:05 आणि आपण ऐकाल इंग्रजीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि 11:10 आणि आमची सभा समाप्ती. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 7:01 झाले प्रसारित करत आहोत पासोडी संत दासोपंत यांच्या रचनांवर आधारित कार्यक्रम. सादर करते संजय काथवटे.

दासोपंतांनी पासोडीमधून शरीर अवयवांचे धर्म, त्यांचं कार्य याचं सुंदर विश्लेषण केलं आहे. दासोपंत सांगतात, शब्द हा अंतःकरणाचा विषय, तोच आकाशाचा गो. शब्दाची कल्पना येताच व्योम उत्पन्न झाले, त्यात सच्छिद्रता हा धर्म आहे, त्यातील कार्यकरण कर्त्याचा विचार सांगावा असं सुचून दासोपंत म्हणतात,

वायूचा स्पर्श विषय चांचल्य हा वायूचा गुण मन समान वेगानं त्वचेच्या माध्यमातून प्रवेशते. रूप हा बुद्धीचा विषय हाच तेजाचा गुण म्हणून रूपाच्या माध्यमातून तेज प्रकटले. तेजामध्ये शब्द स्पर्श रूप हे गुण प्रकटतात. उष्णता आणि पचन बुद्धी उदानाच्या शक्तीनं डोळ्याच्या द्वारा सर्व जगाचा उपभोग घेते. रस हा चित्ताचा विषय त्यात शब्द रूप रस स्पर्श हे गुण येतात. आर्द्रता हा धर्म येतो. क्लेदनादिक कर्म येतात आणि चित्त प्राणाच्या आधारानं रसनाच्या द्वारे अनुभव घेते. गंध हा अहंकाराचा विषय. तो पृथ्वीचा गुण म्हणून गंध गुणापासून पृथ्वी निर्माण झाली. शब्द रूप रस स्पर्श आणि गंध हे पंचविध वर्म त्यात येतात. अशा प्रकारे स्थूल सृष्टी निर्माण झाली. एकमेव

एकमेकांच्या कारण कार्याच्या परस्पर एकत्रीकरणातून ही सृष्टी आकाराला आली. आकाश आपल्या एक गुणानं, वायू दोन गुणांनी आणि तेज त्रिगुणांनी व्यापक बनतो. पाण्याचे चार गुण आणि पृथ्वी पाच गुणांनी आकार धारण करतो. पृथ्वी सर्वात शेवटी निर्माण झाल्यामुळे त्यात प्रत्येकाचे एक एक गुण समाविष्ट होतात. आकाश एकटंच असतं, ते प्रारंभी व्यक्त होतं, पुढे वायूमध्ये आकाशाचा एक गुण आणि वायूचा एक गुण मिळून दोन गुण, तर तेजात तीन गुण आणि पाण्यात चार गुणांचा समावेश होतो. पृथ्वीमध्ये पाच गुणांचा समुच्चय असतो. अशा पंचमहाभूतांचा मेळावा म्हणजेच ही अफाट अचराचर सृष्टी. विश्वनिर्मितीचं हे गूढरूप भारतीय परंपरेतील तत्वज्ञानाप्रमाणे दासोपंतांनी निवेदन

0: न्यायालय के किसी पदाधिकारी के खिलाफ गंभीर भ्रष्टाचार की जानकारी हो यदि आपके पास, तो सारी डिटेल्स के साथ अपना शिकायत पत्र सचिव केंद्रीय सतर्कता आयोग को बंद लिफाफे में भेजें। और हाँ, लिफाफे के ऊपर PIDPI लिखना ना भूलें। PIDPI
1: नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। राज्यात इंधनाच्या मागणीत मोठी वाढ, साठेबाजांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। पाच मोठ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मराठवाड्यात मिळणार औद्योगिक विकासाला चालना। मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाकडून विविध उपाययोजना। देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा मागे घेण्याची विविध संघटनांची मागणी। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अंतिम फेरीत, आज हैदराबाद राजस्थान संघांमध्ये लढत। आता सविस्तर बातम्या। राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी सरासरीपेक्षा लक्षणीय वाढली असून, साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकार कडक पावलं उचलत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्तपणे कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पेट्रोलची मागणी सरासरीपेक्षा 23% आणि डिझेलची मागणी 52% वाढली आहे, त्यामुळे काही ठिकाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। काही जिल्ह्यांमध्ये खप जास्त असून व्यावसायिक वापरातील पेट्रोल डिझेलचा खप कमी होताना दिसत आहे, त्यामुळे हे इंधन व्यावसायिक वापराकडे वळवलं जात आहे का याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना डिझेल वेळेवर मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील असून, साठेबाजी किंवा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले,
2: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे।
1: सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव देण्यात येणार आहे। काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याला, तसंच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्यालाही काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे। उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून, विदर्भ तसंच मराठवाड्यासह राज्यातल्या विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या सर्व प्रकल्पांमुळे राज्यात उच्च तंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राचा विस्तार होण्यास मदत होणार आहे। मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीनं विविध निर्णय घेतले आहेत। काल या संदर्भातल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी या निर्णयांना मंजुरी दिली। याअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, राज्यातल्या 1,000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट यंत्रणा उभारणं, तसंच 2 रेस्क्यू सेंटर आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे। हा प्रकल्प सुमारे 260 कोटी रुपयांचा असून, मानवांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी यावेळी दिले। गावं आणि महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्यात येणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला। या जमिनी महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिल्या जाणार आहेत। नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव कालपासून लागू झाला। केंद्र सरकारनं याबाबत परिपत्रक जारी केलं। कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला।
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक

0: पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करण्याऐवजी सरकारनं या मंदिरांच्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. बीड शहरातही या प्रस्तावित कायद्याविरोधात सकल वारकरी समाज आणि मंदिर संरक्षण समितीच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 33 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून एक अर्ज दाखल झाला आहे. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळंब नगरपालिकेचे गटनेते माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी अर्ज दाखल केला. परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघात काल 4 इच्छुकांनी एकूण 10 उमेदवारी अर्ज घेतले, मात्र एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन 12 वर्ष पूर्ण झाली. सरकारच्या या कार्यकाळात डिजिटल इंडिया मोहीम यशस्वी झाल्याचं मत मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक अर्जुन गायकवाड यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
2: डिजिटल इंडिया मार्फत ज्या आर्थिक सुधारणा झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या उद्योगामध्ये डायरेक्ट पेमेंट येते. पूर्वी पेमेंट क्लिअर व्हायला 2-4 दिवस लागत होते, तेच पेमेंट आता तिकडनं त्यांनी ऑनलाईन ट्रान्सफर केल्याबरोबर इमिडिएट आमच्या अकाउंटला येते. डिजिटल इंडियामुळे आमच्या उद्योगाला फार मोठा आधार मिळाला आणि त्यामुळे आम्ही ट्रान्झॅक्शन फास्ट करून आम्हाला जे समोर पेमेंट द्यायचे होते मटेरियलसाठी किंवा कोणी कस्टमरला ते आम्ही क्षणार्धात देऊ शकतो.
1: नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचणं हे अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असल्याची भावना आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. लातूरमध्ये काल आयोजित व्यापक चिंतन बैठकीपूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. एका घटनेमुळे लातूर पॅटर्नची प्रतिमा मलिन होऊ देणार नाही असं ते म्हणाले. परीक्षा व्यवस्थेमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारसोबत असल्याचंही देशमुख यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या पथकानं आता लातूरमधले विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. नांदेडचं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुण्याचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. यानुसार भांडारकर संशोधन केंद्राच्या भारत विद्या या विविध ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या मंचासाठी मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान कार्य करणार आहे. प्राचीन भारतातल्या विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. जागतिक जैवविविधता दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात उगम ग्राम विकास संस्थेत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. उगमचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. कयाधू नदी काठावरच्या जैवसंपदेचं संवर्धन गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. खत उपलब्ध होण्यास अडथळा निर्माण झाल्यास वाजवीपेक्षा जास्त दरात खत विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहनही कृषी विभागानं केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं काल मेंदू विकाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं अंतिम फेरी गाठली आहे. काल झालेल्या पहिल्या प्ले ऑफ सामन्यात बंगळुरूच्या संघानं गुजरात टायटन्सचा 92 धावांनी पराभव केला. प्ले ऑफचा दुसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात काल एका शाळकरी मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यातल्या पिंपरी शिवारात हा मुलगा शेळ्या राखत असताना वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत शेळ्या राखत असलेली एक महिला गंभीररित्या भाजली. तिला उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपूरी इथं सर्वाधिक 47.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 43 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर इथं 41.2, तर धाराशिव इथं 39.8 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.

0: विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस उष्णतेचा रेड अलर्ट तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात इंधनाच्या मागणीत मोठी वाढ, साठेबाजांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. 5 मोठ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा मागे घेण्याची विविध संघटनांची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातानात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्य पातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीटवेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारी परिणामांचा अभ्यास करणार आहे आणि त्यासंदर्भात संशोधन करणार आहे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूर परिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूर परिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सिना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठच्या प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे.

तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सीत आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे, या दरम्यान मला 2025 मध्ये आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रस्थापित केलेत, प्रसारित केलेत, त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं, हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद

0: याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे एनडीआरएफ यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखर चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळोवेळी आपण निर्मित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय, वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितले तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज NDRF SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना, याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलं या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण या नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे, त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय, मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स, फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर

0: एनआरसी आहे, आयआयटी दिल्ली आहे, यासारख्या संस्थांकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईडसाठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉकड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदा मित्र कार्यक्रम, पदा मित्र व पद सखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी, आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 7:40 झाली आहेत.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

एफ एम प्रसारण सेवेचं हे बीड केंद्र आहे. 102.2 मेगाहर्ट्सवर आम्ही आपल्याशी संवाद करत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:41 झाले. आता प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये आता प्रसारित करत आहोत बॉईज फोर या चित्रपटातील हे गीत. गायक आहेत गणेश शिंदे, गीतकार गायक पद्मनाभ गायकवाड, गीतकार गणेश शिंदे आणि संगीतकार अवधूत गुप्ते. आणि आता ऐकत आहोत बॉईज फोर या चित्रपटातील हे गीत.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटासाठी नंदेश उमप यांच्या आवाजातील हा पोवाडा. गीतकार गुरु ठाकूर आणि संगीतकार अजित अतुल आणि समीर.
1: म्हणजे अली आदिल शहाची आई बर का, नजर येतात तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याच अफजल खाने, नाव त्याच अफजल खाने, जिता जागता जनू सहितान, कान बोलला छाती ठोकून, शिव बाला ताकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह, कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटालाही बकळ, अंगी दहा हातीच पळ, पाहणारा गप्य छळछळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, खेचित खानाची सेना निघाली. भाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाच काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुणणार, चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या?
2: शिवबा पिवळ्यांचं पुत्रीने तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भारपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमवता कामा नये.
1: अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्या

0: बरं का, जीवा महाला नावाचा डोंबारी होता, म्हणतात होता जीवा म्हणून वाचला.
1: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. या चित्रपटासाठी नंदेश उमप यांनी गायलेला हो पोवडा आम्ही आता प्रसारित करत आहोत. संगीतकार अजित समीर.
0: आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ.

कार्यक्रमात छानशी कव्वाली आम्ही आता प्रसारित करत आहोत. गायक आहेत सुरेश वाडकर, अनुराधा फडवल आणि सहकारी गीतकार शांताराम नांदगावकर आणि संगीतकार अनिल अरुण. चित्रपट माय बाप.

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल तसंच सहकाऱ्यांनी गायलेली ही मराठी कव्वाली आपण ऐकत आहात. चित्रपट माय बाप, गीतकार शांताराम नांदगावकर आणि संगीतकार अनिल अरुण.
1: या कैफा मधल्या.

0: मायबाप या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील ही मराठी कव्वाली आपण ऐकलीत. चित्रपट मायबाप, संगीतकार अनिल अरुण आणि गीतकार होते शांताराम नांदगावकर आणि मंडळी. या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा.

आता सविस्तर बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज रेड्डू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा रक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील

0: मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेत सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोट लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली त्यानंतर समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपद जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46° सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत.

मंडळी स्वरूपा आशा भोसले यांचा गीतकार आरती प्रभू आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर स्वर आहे. अरुणमाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकरांची गीतरचना ऐकूयात संगीतकार यशवंत देव.

कार्यक्रमात यानंतर स्वर आहे सुधीर फडके यांचा. यशवंत देव यांचे गीत कृष्णा संगीतबद्ध केले आहे प्रभाकर जोग यांनी.

0: सुधीर फडके यांच्यासोबत यशवंत देव यांची भावगीत रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार यशवंत देव, श्रोते हो या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.
1: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM 102.9 MHz वर आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी.
2: आणि आता मोबाईल इंटरनेट ऍप वर न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही ऐकत रहा
1: आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी.
3: मिले सुरू मेरा तुम्हारा.
2: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही अर्थात मोबाईल इंटरनेट ऍप वर
1: ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र.
2: अहो पण निवडायचं कसं?
1: अगदी सोपं आहे. आपल्या अँड्रॉइड मोबाईल च्या प्ले स्टोअर मधून आकाशवाणीच न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा. ऍप उघडताच डावीकडील 3 आडव्या रेषा किंवा उजवीकडील रेडिओच्या चिन्हावर क्लिक करा आणि मग आकाशवाणीच्या केंद्रांच्या यादीतून आकाशवाणी बीड केंद्राची निवड करा आणि केव्हाही कुठेही आकाशवाणी बीड केंद्राच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या.
2: तेव्हा जरूर ऐका आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी.

मयतभरतीचे साक्षेपण आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून एफएम 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचं ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत विशेष गीतगंगा ही संवादात्मक मालिका. सहभाग क्षितिज जोशी. पण त्यापूर्वी काही जाहिरात संदेश.

0: त्याची सर्वच काही आवड होती, काव खिचडीसाठी। आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती, काव खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
3: दोस्तों नमस्कार, मैं हूं आपका दोस्त यूनुस खान। आज सेल्यूलॉइड के सितारे कार्यक्रम में गूंजेगी बांसुरी की तान। फिल्मी गानों में बांसुरी के टुकड़े होते हैं।
4: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधु या मोबाइल

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मा,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893855852.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
7: प्रसारित करत आहोत कार्यक्रम विशेष गीतगंगा. सहभाग क्षितिज दाते.
8: विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेत आज युवा अभिनेता क्षितिज दाते याच्याशी झालेल्या बातचीतीचा भाग 4 प्रसारित करीत आहोत.
9: विशेष गीतगंगा सादर करते

0: आता मी येतोय आपल्या मुलाखतीच्या पहिल्या वाक्याकडे. मी 31 जुलैचा संदर्भ सांगून 1 ऑगस्टला त्याला जोडलं होतं आणि ही पूर्वसंध्या असं म्हणालो होतो. लोकमान्य या सिरियलच्या निमित्तानं ही आठवण होते. 1 ऑगस्ट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एक नातं आणि आज तो योग जोडून आला आपण बोलतो आहोत त्या दिवशी. सगळे मला ते अनुभव तुझ्या तोंडून कुठल्याही प्रश्नाशिवाय, जसं आपण या रविवारचं म्हणालो की कुठलाही विचार न करता म्हण किंवा आतून येणारं संगीत जे आहे, जसं कुठलंही स्क्रिप्ट न करता भाषण करणं आहे, तसं कुठल्याही प्रश्नाशिवाय या मालिकेबद्दल या कॅरेक्टरबद्दल तुला काय वाटतं?
1: सर,

0: लोकमान्य मालिकेने आणि त्या चरित्राने त्या भूमिकेने मला प्रचंड समृद्ध केलं. गेल्या 7 महिन्यात जेवढं आम्ही शूटिंग केलं, त्यांची एक फार विचित्र प्रतिगामी प्रतिमा आता बऱ्याच लोकांनी करून ठेवली, धरून ठेवली. आणि मी स्वभावतः असा आहे की मी जाणून घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीबद्दल मत तयार करत नाही, जजमेंटल होत नाही त्या बाबतीत. लोकमान्यांवर पुरेसं वाचन, त्यांच्याबद्दल ऐकणं हे झालं या मालिकेच्या निमित्ताने. आणि मला लक्षात आलं की निर्विवाद काळाच्या पुढचा राष्ट्रीय पुढारी हा माणूस होता, आणि तो आपला लाभला, केवळ 64 वर्षात लाभला. हे 64 वर्ष हे आपलं दुर्दैव, लाभला हे आपलं सुदैव. आणि कितीतरी आत्ताच्या कायद्यांची, बदलांची कायदेशीर पायाभरणी ही टिळकांनी त्या काळात करून ठेवली याची जाणीव झाली, जी किती मोठी आणि विजनरी गोष्ट आहे. संस्कृतवर प्रचंड अभ्यास, गणितावर प्रचंड अभ्यास, विज्ञानावर प्रचंड अभ्यास, राजकारणावर प्रचंड अभ्यास, समाजकारणावर प्रचंड अभ्यास, पत्रकारितेवर, शिक्षणावर प्रचंड अभ्यास. पुण्यातलं असं कुठलं शैक्षणिक संकुल त्या काळातलं ज्याला टिळकांचा स्पर्श झालेलाच नाही, असं कुठलंच नाहीये मला असं वाटतं. डीईएस ज्याचं आत्ता रूप काय आहे आपण बघतोय, इंजिनिअरिंग स्कूल अजूनही कशी कार्यरत आहे ते आपण बघतोय, केसरी आजही तितक्याच जोमाने चालणारं वृत्तपत्र आहे मला ठरले. आणि याच सगळ्या बरोबर त्यांचं जे वैयक्तिक लिखाण आहे ते इतकं अगम्य आहे या काळ, म्हणजे त्याने, मी स्वतःला जज करतोय, अगम्य म्हणजे मी त्याला दुर्बल म्हणत नाही लिखाणाला, पण ओरायन वाचणं याला मला काही वर्षच द्यावे लागतील.
1: बरोबर,
0: आर्टिकल ऑफ द वेदांत वाचायला काही वर्षच द्यावे लागतील. तर इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका मला करायला मिळाली हे सर्वप्रथम माझं भाग्यच आहे. आणि माझी सगळी जी दशमीची टीम आहे त्यांचेच आभार आहेत यासाठी. मी त्यांचा उल्लेखाशिवाय हा कॉन्टेक्स्टच पूर्ण होऊ शकत नाही, जी मराठी वाहिनी आणि दशमी दोन्ही. पण निश्चितपणे सांगतो की गेले 7 महिने हे मी आजपर्यंत मला असं वाटायचं की मी प्राणीमात्राची वाघाची भूमिका केली, त्यानंतर अनेक कामं केली, अनेक कामं केली, पण मला असं वाटायचं की तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट आहे. पण वाघानंतर आत्ता ही जी सिंहाची भूमिका केली, केसरीची भूमिका केली, ती मला असं वाटतं त्याच तोडीचा अनुभव तितकाच समृद्ध करणारा आणि एन्चेंटिंग अनुभव मला या भूमिकेने दिला जगण्यासाठी.
1: खूप खूप खूप छान.

여러가지 अपेक्षा बाळगण्याचा तुला कर्मातून काय मिळणार याचा विचार तू मनात आणू नको।

0: सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी, धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी वेळोवेळी मी जन्म घेतो, असं श्री कृष्ण म्हणतात.
1: वासांसि चिराणि यथा विहाय.

Mutada kamusin. Itihis ang kadali tari. Dibisan to pala yung sosyetas to. Pankarasang to, yabat na lang miyap di hadron gilay. Apal hindu log, nawaya chaadhi baiko gili, हे भावत तसंच झालं असं कुणीही म्हणते. पण मरण काही मी सवय नाही. इतकंच नव्हे तर बंदिवासात असावं याचंच दुःख वाटत. पण हे होणारच होत. आज माझ्या जीवितचा

मला वाटतं त्यालाच पॅरल तुझी दुसरी भूमिका थोडी आधी आलेली.

so I

0: तो त्यालाच पॅरलल तुझी दुसरी भूमिका थोडी आधी आलेली चित्रपटातूनच आजच्या मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेजींची त्याबद्दल.
1: अहो ते तर काय आपण आता पाहतोच त्याबद्दल काय वाटतं मी आता निराळ सांगणं नाही लागेल. पण पुन्हा आता ह्या पुन्हा याविषयी बोलताना प्रवीण तरडेंविषयी बोलावं लागेल की तो एक माणूस आहे ना, राक्षस आहे, राक्षस. माझ्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे प्रवीण तरडे. म्हणजे मी आयुष्यभर फक्त आणि फक्त ऋणीच आहे. त्यांनी कायम माझ्यावर विविधांगी भूमिका करण्याचा विश्वास टाकला.
0: मुळशी पॅटर्न पासून
1: सरसेनापती हंगीरराव पासून एवढंच मी लोकांसमोर फार न आलेलं. आम्ही एक दिवा मुखर्जींच्या कथेचं वाचन करायचो, त्यात त्यांनी मला दिग्दर्शित केलं होतं. ते आत्ता धर्म येईपर्यंत त्यांनी इतकी म्हणजे खरं तर लेखक दिग्दर्शकाला कधी इमॅजिनच होणार नाही की ही व्यक्ती ही भूमिका कळेल करू शकेल अशी भूमिका त्यांनी अंधळपणे, म्हणजे अर्थात त्यांना ती दृष्टी आहे पण वरकरणी पाहता अंधळपणे माझ्यावर टाकली की तू हे कर बाकी तू वर्किंग करशील रे, ते मला काय त्याचं टेन्शन नाही, तू कर, तू ते डायरेक्ट आता सेटवर बोल माझ्याशी, असं करून त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकलाय. आणि मोठी गोष्ट होती, ठाण्यात आम्ही चित्रीकरण करत होतो, एकनाथ शिंदे हस्तक्षेप करत नसले तरी त्यांचा वावर होता या सिनेमाच्या भोवताली. त्यामुळे त्यांची भूमी, आणि मी सांगतो प्रचंड प्रेशरायझिंग काळात होता. कोणी मला ते प्रेशर देत होतं का? नाही, पण ते येत होतं.
0: बरोबर.
1: की आपण आत्ताच्या तत्कालीन नगरविकास मंत्र्याची भूमिका करतो आहोत आणि त्यांच्या गुरुवर्गांवर असलेल्या सिनेमात आनंद जीवनवरच्या, तर ही भयंकर प्रेशर बाळाजानपर्यंत ती लेगसी आहे. पण म्हणजे इमिजिएट त्यांच्याशी संबंध असलेल्या व्यक्तिरेखेवर आपण चित्रपट करतोय आणि त्यात त्यांची भूमिका साकारतोय शिंदेची. आणि आम्ही काही सीन्स त्यांच्या आत्ताच्या ऑफिसमध्ये शूट केले, अजूनही ते वर्षावर पूर्णवय नसतात. ते सीन्स शुभदीपला त्यांच्या घरी, कारण ठाणे हे त्यांचं बालेकिल्ला आहे,
0: नक्कीच
1: ठाण्याला त्यांचं प्रचंड कार्य आहे, त्यांना खूप काळ तिथे असावंच लागतं. तर ते आम्ही त्यांच्या घरात शूटिंग केलं ते असताना, आणि मला असं ऑकवर्ड व्हायचं की आपण त्यांच्यासारखी दिसून त्यांच्या समोर होतोय. आणि त्यातनं तो आमचा जो आता खूपच प्रसिद्ध झालेला फोटो आमच्या दोघांचा एकत्र असा जो आहे तो आम्ही तिथेच काढलाय त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि पण प्रवीण सर माझ्या पाठीशी, इतके सेनेचे अनेक कार्यकर्ते, त्यांच्या भोवतालची अनेक मंडळी सेटवर जनरली व्हिजिटला बरेच यायची आणि ते बाकी जगह ठीक आहे, त्यांचं सगळं लक्ष एका अर्थी माझ्याकडे असायचं आणि प्रसाद दादाकडे असायचं की हे दोघं काय करतात. की ठीक आहे, दिवे साहेबांनी सुद्धा न बनवले आहेत ते लोक, पण शिंदे साहेब आत्ता आहेत काय, हा मुलगा काय करतोय आत्ता, हे बघायची. आणि प्रवीण सर एकटे असायचे, ते मला म्हणायचे तुला काय करायचंय तसं तू एक्सप्लोअर कर आणि तसा सीन कर, आपण त्याच्यात फिल्टर कसं लावायचं बघूया आणि कसं काम करून घ्यायचं बघूया. सो तो अनुभव, तोही अनुभव फारच मोठा अनुभव होता. आणि मनापासून केलं आणि ते सगळंच काम, ते प्रेशरायझिंग होतं, थकवणार होतं, पण इट वॉज वर्थ इट.
0: नक्की
1: इट वॉज वर्थ इट. आणि नंतर काय झालंय सगळं आपण पाहतो.
0: प्रश्न प्रचंड एका मोठ्या उंचीवर जाऊन या दोन्ही भूमिका बसलेल्या आहेत.

0: ह्या दोन्ही याच्यात तू एखादी भूमिका करतोयस, एखादं पात्र, जिवंत पात्र तुझ्यात आत्मसात करून जीवनपण किंवा टिळकांच्या निमित्तानं एक कॅरेक्टर स्वतःमध्ये येऊन ते पडद्यावर तू साकार करतोयस. असंच एक कॅरेक्टर बाजीप्रभूंच, त्यावरही चित्रपट आले, त्यातही प्रवीण तरडे आणि सगळं संदर्भ आहेच आहे.
1: पावनखिंड,
0: पावनखिंड, पावनखिंडच्या निमित्तानं या सगळा संदर्भ लागतोच आहे. यावरच मला वाटतं खूप चांगलं गाणं कुसुमाग्रजांचं सरणार कधी रणार, तुला तोंडून मी त्याबद्दलही एक दोन ठिकाणी ऐकलंय.
1: ही काही गाणी असतात ना, ती आपली प्रिय फार जवळची आणि काय आपल्यावर प्रचंड कितव्यांदाही ऐकलं तरी परिणाम करणारी गाणी असतात. म्हणजे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणतो बघा आपण, की एखादी गोष्ट खूप कन्झ्युम केल्यानंतर त्याचं महत्व फेड आउट व्हायला लागतं.
0: बरोबर.
1: तर त्याचं रिव्हर्स काही गाण्यांचं होतं, त्यातलं हे गाणं आहे माझ्यासाठी. शिवकल्याण राजा हा संबंध अल्बम जो पुरंदरेंनी आणि बाळासाहेबांनी इनिशिएट केलेला आहे, आणि अर्थात दिदींनी त्यातली बहुतांश गाणी गायलेली आहेत, ज्याच्यात त्यांना गीतकार म्हणून कोण लाभावं तर कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतरही अनेक मंडळी. तर अर्थात म्हणजे महाराजांची जी आरती आहे जयदेव जयदेव जय जय शिवराय, ती त्याच अल्बम मधली आहे. की तर मी खूप पुन्हा लहानपणात जायला लागेल, माझ्या आई वडील प्रचंड शिवाजी महाराजांचे भक्त, अर्थात कोण नसतं हा प्रश्नच आहे. आणि त्यामुळे आमच्याकडे खूप चांगलं संगीत कायमच ऐकत असल्यामुळे लोक शिवकल्याण राजा हा अल्बम कायम ऐकला जायचा. आणि ही सगळी गाणी मला ती न कळायच्या आधीपासून माझ्या कानावर पडलेली आहेत. जयदेव जयदेव जय जय शिवराया,

मग सरणार कधी राहणं, आणि सरणार कधी राहणं हे मला सगळ्यात पहिलं त्या अल्बम मधलं पाठ झालेलं गाणं आहे, म्हणून माझ्या ते असं समूह इतर अनेक गाण्यांपेक्षा जास्त जवळच आहे. आणि मला अजूनही अनेक ठिकाणी जिथे मित्रांच्या गँगमध्ये एखादं गाणं म्हटणार असं म्हटल्यावर मी पहिली दोन तीन गाणी जर कुठली गात असेल तर त्यातलं एक सरणार कधी राहणं असतंच असतं, अर्थात त्या ग्रुपची वाईब काय हे बघून. पण सरणार कधी राहणं मी मला गायलाही प्रचंड आवडतं ते गाणं. आणि अर्थात कुसुमाग्रजांचे शब्द इतकं इतकं म्हणजे बघा ना, पावनखिंडी इथल्या बाजीप्रभूंच्या प्रसंगाचं त्या युद्धाचं जे वर्णन

0: म्हणून केलंय इतिहासात, त्याला इतकं योग्य काव्य करण झालेलं आहे.
1: त्यात विशेष म्हणजे न शिवाजी महाराजांचं नाव आहे न बाजीप्रभूंचं नाव, कुठेही उल्लेख नाहीये.
0: होय तनूची केवळ चाळ प्राण उडाया बघते त्यातून, हे ही स्टेट आहे. हे
1: म्हणजे नाव इथं गौण होतं,
0: हो काही नाही,
1: गौण होतं
0: फक्त अवस्था. मी आता काय आहे.

0: त्या सगळ्याचं सार आणि इंटू 100 काही असेल तर सरणार कधी राहणार आहे.
1: बरोबर.
0: मग आपण चित्रीकरणातनं कथाकथनातनं शाहिरीतनं जे अचीव करू शकलो नाही होत ते या गाण्यातनं अचीव झाले.
1: बरोबर.
0: बाजीप्रभूंच्या देहाची चाळण उडाली होती असं बाबासाहेब पुरंदरे म्हणतात आणि हे गाणं सुरू होतं.
1: बरोबर.

आकाशवाणीच्या बीड केंद्रानं हा कार्यक्रम प्रसारित केला. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे ठीक 10:37 झालेत, प्रसारित करत आहोत गाते रहे मेरा दिल.

0: छान मजा येते तुझ्याशी गप्पा मारताना. गप्पा आणखी शिल्लक आहेत, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तर श्रोतो, आपण ऐकत होता युवा अभिनेता क्षितिश दाते याच्याशी झालेल्या प्रदीर्घ गप्पांचा चौथा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत राहा
1: विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: विशेष गीतगंगा ही कार्यक्रम मालिका आपण ऐकत होता. या संवादात्मक कार्यक्रमामध्ये आज सहभाग होता क्षितिश दाते यांचा.

रसिका नमस्कार, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये एक नवीन विषय घेऊन मी आपल्या सोबत आहे आपली रेडिओ सखी प्रीती सवाई. रसिका हो नमस्कार. म्हणजे विषय अनेक आहेत, चर्चा करण्यासारखे विषय तर खूपच आहेत, परंतु आकाशवाणी म्हणजे ज्ञान आणि मनोरंजनाची जयवाणी अशी ही आपली बीड आकाशवाणी. आणि आज आकाशवाणीवरून बीड आकाशवाणीवरून एक छानसा विषय आपण चर्चा करतोय, तो म्हणजे दक्षिण भारतीय चित्रपट. म्हणजे तो म्हणाल आता हे काय आलं दक्षिण भारतीय चित्रपट, अनेक भाषा अनेक भाई अनेक वेशांची नवलाई असा आपला भारत देश. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. अतिशय सुंदर विविधतेने नटलेला असा आपला भारत देश. पावला पावलावर आपला आपले वेश बदलतात, आपलं खानपान बदलतं, आपली भाषा बदलते, परंतु मंडळी आपल्यातील भाईचारा मात्र कायम आहे. कारण खूप साऱ्या जाती आपल्या देशामध्ये आहेत, खूप सारे धर्म आपल्या देशामध्ये आहेत, परंतु प्रत्यक्ष जेव्हा आपण एकमेकांच्या शेजारी राहतो एकमेकांच्या सोबत राहतो तेव्हा कुठे प्रश्न होतो धर्माचा आणि जातीचा? कुठे मंडळी तुम्हीच सांगा, तुमच्याही अनुभवात असेल जेव्हा तुम्ही शेजारी म्हणून एकमेकांची दुःख शेअर करता, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होता, एक दुसऱ्यांच्या एकमेकांच्या सणावारामध्ये आपण सहभागी होतो, तेव्हा जाती धर्मांची ही सीमारेषा अगदी पुसट असते. म्हणून म्हणले असा हा आपला आदर्श एखाद्या पुष्पगुच्छाप्रमाणे, ज्याला की आपण गुलिस्ता म्हणतो, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा. म्हणजे प्रत्येक भाषेची जादू वेगळी आहे, गोडी वेगळी आहे. अमृतातेही पैसा शिंके अशी आपली मराठी भाषा. प्रत्येक राज्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटावा अशी प्रत्येक राज्याची भाषा. तसं पाहायला गेलं तर दक्षिण भारतीय भाषा म्हणजे अत्यंत प्राचीन भाषा आहेत, ज्याला की आपण म्हणू शकतो खूपच अँटिक आणि जुन्या अशा ह्या भाषा आहेत. मग त्या भाषेचा आनंद काही औरच आहे. आता आज आपण चर्चा करतोय चित्रपटसृष्टीची आणि त्यातील काही सुप्रसिद्ध गीतांची. तर हा विषय आला की म्हणजे दक्षिण भारतीय चित्रपटाचा जर आपण विचार केला तर सगळ्याच गोष्टींचा आपण विचार करूया. त्याचं कथानक कधी कधी खूप भडक वाटणारा व्हायलन्स, जो की अत्यंत खूपच भडक वाटतो, की जो की यंग जनरेशनला जेनझी जनरेशनला तो खूपच आवडतो, परंतु त्याच्यातील आवडण्यासारख्या गोष्टी काय आहेत? त्यातील संगीत म्हणाल तर ते श्रवणीय आहे हे मात्र नक्कीच. तर अशा अनेक गोष्टींनी दक्षिण भारतीय चित्रपट प्रसिद्ध आहेत. म्हणजे यू माइट बी शॉक्ड की दक्षिण भारतीय अभिनेते जे होते, जसे की रजनीकांत यांचे जे काय म्हणता येईल त्यांचं मानधन, यांचा रेट्स अगदी कोट्यवधी होता. आता आज तर हे कॉमन झालंय, परंतु सगळ्यात महागडे अभिनेते दक्षिण भारतातील होते. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, काय आहे बरं दक्षिण भारतीय चित्रपटामध्ये काय, आणि इतके कलाप्रेमी लोक त्या क्षेत्रामध्ये राहतात, इतके कलाप्रेमी आहेत की तुम्हाला काही दिवसापूर्वीच्या घटना आठवत असतील की एका सेलिब्रिटी बघण्यासाठी अगदी चेंगऱ्या चेंगरी, अगदी मृत्यू सुद्धा, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की हे लोक किती वेळे आहेत, किती कलाप्रेमी आहेत आणि किती प्रेम करतात कलाकारावर. म्हणजे त्याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत, जसं की थलपती. तर म्हणजे ॲज अन ॲक्टर ते फेमस झालेले आहेत, पण जेव्हा सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाशी जुळतात तेव्हाही ते रिअल हिरो होतात. एक ना अनेक

अशी अनेक उदाहरणं आहेत की दक्षिण भारतामधले बरीच अभिनेते लोक राजकारणामध्ये पण यशस्वी ठरलेले आहेत. आता राजकारण हे गाव वेगळं आणि अभिनय हे गाव वेगळं. आता मंडळी थोडासा विचार करूयात, राजकारणात पण अभिनयाची गरज आहे असा हा विषय वेगळा आहे. आपला विषय आजचा आहे की दक्षिण भारतीय चित्रपट आणि त्यातील गीतसंगीत. चला तर मंडळी, ओल्ड इज गोल्ड या उक्तीप्रमाणे आपण एका छानशा जुन्या दक्षिण भारतीय बाजाच्या गीताने सुरुवात करूयात आजच्या गाता रही मेरा दिल या कार्यक्रमाची.

जो आवाज लगाई चोटी कर दूंगा। तजम तकजम तकनम तकदम सत्संग।

0: గారే గారే
1: గరపడే
0: గారే గారే
1: సూర బదల
0: గారే గారే
1: అమ్మక బట్ల
0: గారే గారే
1: సూరకి దరదే సూర ఎన్నాయా అదో
2: रसिक हो, भाषा ही भावना व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. भाषा हा वादाचा विषय असूच शकत नाही. आवर कॉन्स्टिट्यूशन यूज टू से देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन इन कास्ट क्रीड अँड जेंडर. कुठल्याच बाबतीत आपलं संविधान कुठल्याच विषयावर कुठल्याच विषयी आपण भेदभाव करू नये हेच तर आपलं संविधान सांगतं. आणि त्यात भाषा ही तर आपल्या संवादाचं एक माध्यम आहे. म्हणून मंडळी आता आपण ऐकत आहोत बॉम्बे या चित्रपटातील हे गीत.

बरं मंडळी, आज आपण चर्चा करतोय दक्षिण भारतीय चित्रपटातील. आता हे चित्रपट आपल्याला का आवडतात, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ॲज यू नो की दक्षिण भारतीय काही जे गाव आहेत ते स्वच्छतेसाठी तो अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून जे निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला भेटतं तेही मनोहर असंच आहे. तर या सगळ्या गोष्टीने हे चित्रपट जास्त फेमस होतात. म्हणजे काही गोष्टींचा उल्लेख मला करावासा वाटतो. दक्षिण भारतीय चित्रपटातील मारामारी आणि व्हायलन्स इतकं जास्त असतं की कधी कधी ते अगदी विश्वास न ठेवण्यासारखं असतं आणि विनोदही वाटतं कधी कधी. मंडळी, आपण पाहतो की हिरो म्हणजे फारच पॉवरफुल, तो रिअल हिरो तर नसतोच. हे सगळं ड्रामॅटायझेशन आहे, परंतु जेव्हा तो हिरो म्हणून लिहित असतो तो बऱ्याचदा चित्रपटामध्ये त्याला एक हिरो म्हणजे रिअल हिरो, त्याला जो की समाजासाठी काहीतरी चांगलं करतोय, अंडरस्टूड, तर अशा पद्धतीचा तो हिरो असतो. आणि तो जेव्हा फायटिंगचे जेव्हा सीन येतात तेव्हा ते बघायलाच नको मंडळी. तर अशा या गोष्टीमुळे हे दक्षिण भारतीय चित्रपट काही प्रेक्षक वर्गामध्ये खूप जास्त फेमस आहे. जसं की मी आता म्हटलं की जेन झी जनरेशनला ही मारामारी मारधाड खूप आवडते. आणि अजूनही मंडळी, आधुनिकतेची कास धरत बऱ्याच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून हे चित्रपट तयार केलेले आहेत, म्हणूनही हे चित्रपट आपल्याला आवडतात भावतात. तर असाच एक चित्रपट रोजा ऐकूयात, त्यातील हे गीत.

या गीताबरोबरच आजचा गाथा रे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. पुन्हा भेटूयात नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी प्रीती सवाई आपली रजा घेते. नमस्कार.

0: क्रेतरी मेरादिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून सकाळचे 11 वाजले प्रसारित करत आहोत प्रासंगिक. प्रासंगिक या शीर्षकांतर्गत आज प्रसारित करत आहोत इन्फंट इंडियाचे दत्ता भारगसे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीचा अक्षरशः अंगीकार करून आपलं आयुष्य त्यासाठी वेचणारी काही मंडळी म्हणजेच आपले सामाजिक आदर्श. आणि अशाच सामाजिक आदर्शांपैकी आपल्या बीड जिल्ह्यातील एक अग्रक्रमाचं नाव म्हणजेच दत्ताभाऊ बारगजे. श्रोतेहो, गेली 25 वर्ष अत्यंत संघर्षमय वातावरणात अविरतपणे एचआयव्ही पीडित अनाथांचं संगोपन करणाऱ्या इन्फंट इंडिया या संस्थेचे हे संस्थापक. नुकत्याच त्यांना आफ्टरनून व्हाईस या वाहिनीतर्फे दिला जाणारा जीवन गौरव हा पुरस्कार माननीय राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आणि यानिमित्तानं दत्ताभाऊ बारगजे यांच्या सेवाकार्यावर प्रकाश टाकण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. तेव्हा ऐकूया इन्फंट इंडिया या एचआयव्ही पीडित अनाथांचं संगोपन करणाऱ्या संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ बारगजे यांच्याशी केलेली ही बातचीत.

श्रोत्यांनो, आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलंय एचआयव्ही पीडित अनाथांचे संगोपन करणाऱ्या इन्फंट इंडिया या संस्थेच्या

0: संस्थापक श्री दत्ताभाऊ बारगजे यांना दादा नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर्वप्रथम जीवन गौरव हा आफ्टरनून व्हॉइस या वाहिनीतर्फे माननीय राज्यपाल यांच्या हस्ते जो पुरस्कार आपल्याला मिळाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन.
1: धन्यवाद. धन्यवाद ताई.
0: दत्ताभाऊ, मला तुम्ही असं सांगा की या कामाची सुरुवात कधी आणि केव्हा झाली? मुळात असं काहीतरी करावं असं तुम्हाला का वाटलं?
1: मी ज्यावेळेस माझं शिक्षण झालं त्यावेळेस माझी पहिली पोस्टिंग ग्रामीण रुग्णालय भामरागड या ठिकाणी झाली.
0: बर, मग तुम्ही काय करत होता?
1: मी तिथे लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होतो.
0: बर, अच्छा.
1: मेडिकल कॉलेज औरंगाबादला माझं शिक्षण झालं डीएमएलटीचं.
0: बर.
1: आणि त्यानंतर माझी पहिली पोस्टिंग तिथं झाली.
0: बर.
1: आणि काम करत असताना फक्त 2 किलोमीटरवर लोक बिरादारी प्रकल्प हेमलकसा असं डॉक्टर प्रकाश आमटे, जे पद्मश्री प्रकाश आमटे आहेत, तर त्यांचा आणि माझा, ते डॉक्टर आणि मी टेक्निशियन, असा आमचा 4.5 वर्षाचा सहवास सोबतच काम करणे आणि आदिवासींना आरोग्य आणि शिक्षण ते देतात.
0: अच्छा.
1: आणि माझी तिथं नोकरी लागली.
0: वा.
1: त्यामुळं माझ्या जीवनामध्ये प्रकाशाचा एक किरण पडला.
0: म्हणजे एक प्रकाशाचा परिस्पर्श तुम्हाला?
1: परिस्पर्श झाला आम्हाला डॉक्टर प्रकाश भाऊंचा आणि मंदाताईंचा.
0: खरंच.
1: आणि माझी पत्नी आणि आम्ही अमूलाग्र बदललो आणि आमच्यामध्ये मातृत्व आणि दातृत्व यायला लागलं.
0: बर.
1: नोकरीच्या माध्यमातून आमची संसाराची जाडारू चालली होती, परंतु तेच करत असताना चॅरिटी इतरांसाठी काय, हे लोक 40 वर्षापूर्वी तिथे आलेत आणि लोकांसाठी काम करत आहेत, ही भावना आमच्या तिथं तयार झाली आणि तिथंच आमच्याकडे समाजकार्याची ठिणगी पडली.
0: बर.
1: त्यानंतर मग आम्ही बदली करून मग वर्धेला आलो.
0: बर.
1: सेवाग्राम 1.5 वर्ष होतो मी.
0: बर.
1: ग्राममध्ये जाणं येणं त्या मातीचा परत मला तो एक स्पर्श झाला.
0: अच्छा.
1: आणि तो सेवाग्रामचा ग्राम आणि आनंदवनाचा आनंद असा आनंद ग्राम म्हणून मी उभा इथं करण्यासाठी इकडे आलो.
0: बर.
1: आणि इथं बदली करून जिल्हा रुग्णालयात आलो.
0: बर. मग सुरुवात कशी झाली तुमच्या स्वतःच्या कामाची?
1: तर मग जिल्हा रुग्णालयामध्ये काम करत असताना मनामध्ये ती ठिंगी होतीच समाजकार्याची.
0: बर.
1: ती घुसमट होती, परंतु नेमकं सुचत नव्हतं.
0: अच्छा.
1: बाबा आमटेंनी आयुष्यभर कुष्ठरोगासाठी आयुष्य वेचलं.
0: अगदीच.
1: आणि त्यांचा समर्पित भाव, प्रकाश आमटेंचा तिथं लोकांसाठी काम करण्याचा भाव आदिवासींमध्ये, हे सगळं मनामध्ये लपून होतं. जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून तिथं काम करत होतो आणि माझ्याकडे ब्लड बँकेचा चार्ज होता.
0: बर. बर.
1: जिल्ह्यामध्ये रक्त तपासणी आणि देणे माझ्याकडे काम होतं.
0: बर.
1: माझ्याकडे एचआयव्ही टेस्टिंग होत्या.
0: बर. बर.
1: तर एचआयव्ही टेस्टिंग करायचो मी. तर एके दिवशी काय झालं की एक महिला, मी टेस्ट करत होतो आणि एक महिला एक लेकरू कडेवर एक बोटाला धरून आली पायऱ्या चढत आणि ती एकदम कोसळली आणि धाय मुकरून रडायला लागली.
0: बर.
1: मी पेन ठेवला आणि बघितलं नेमकं काय झालं आणि गडगडगड लोळायला लागली. त्याची आर्त किंकाळीनं माझं तो प्रकाश किरण जागृत केला आणि मी तिला उठवलं, तिला घरी नेलं, तिचं समजून घेतलं काय भाव आहे.
0: बर.
1: तर तिची कहाणी फार विदारक होती.
0: अच्छा.
1: तर तिला एचआयव्ही एड्स झाला होता, तिचा नवरा एचआयव्ही ने वारला होता आणि ती शेवटच्या स्टेजवर कसबस आली होती.
0: बर. बर. बर.
1: तिच्या कडेवरच्या छोट्या बाळाला एचआयव्ही झाला होता आणि बोटाला धरलेल्या बाळाला एचआयव्ही नव्हता. ह्या सगळ्या द्वंद्वामध्ये ती एकदम अशी जळत होती.
0: बर.
1: तर तिला शांत केलं. माझी पत्नी संध्या जी लेक्चरर होती, तर तिनं तिला नाहू धू घातलं, जीव घातलं आणि घरामध्ये शांत केलं.
0: बर.
1: आणि तिला वाटे लावलं की तू असं काही करू नको, हा रोग एवढा काही खराब नाहीये. आणि त्यावेळेस कसं, आज 25 वर्षापूर्वी एचआयव्ही आणि एड्स म्हटलं की ते एड्स म्हणायचे.
0: बरोबर.
1: आणि एड्स हा रोग बहिष्कृत समाज विघातक वाटायचा, लोकांना त्या रोगाचं नाव जरी घेतलं तरी ते लोक जवळ येत नसतात.
0: बरोबर.
1: समाजामध्ये याची जागृती कमी होती.
0: खरंच. खरंच.
1: म्हणून मग त्यांना समजून सांगितलं, त्यानंतर ती 4 दिवसातच ती लेकरांना घेऊन आली आणि ती म्हणली माझे लेकर तुमच्याकडे ठेवा.
0: बर.
1: आणि त्या दिवशी आनंदग्रामची सुरुवात झाली.
0: अच्छा.
1: नंतर ते गेली.
0: हे साल कुठलं दादा?
1: 2001-2 म्हणजे 25 वर्ष झाले त्या गोष्टी.
0: बर. बर. बर.
1: तर त्या दिवशी सुरुवात झाली आणि मग जिल्हा रुग्णालयाच्या क्वार्टर मध्ये राहत होतो मी शिवाजी पुतळ्यापाशी.
0: बर. अच्छा.
1: तिथंच त्या लेकरांना सांभाळलं, सुरू केलं आणि इन्फंट इंडियाचं सेंटर सुरू झालं. मग मीडियानं दखल घेतली, बातम्या सुरू झाल्या, बाबांचं रोपटं फुलत बीड मध्ये या मथळ्याखाली आणि हळूहळू एचआयव्ही आणि ग्रासलेले अनाथ लेकर तिथे यायला सुरू झाले.
0: बर.
1: आणि आमच्या कामाची सुरुवात झाली तिथे.
0: अच्छा. सुरुवातीला जो तुम्ही ज्यांना आश्रय दिला ते होते एचआयव्ही पीडित, मग तुम्हाला असं वैयक्तिक कुठेतरी वाटलं नाही का की मी ह्यांना कुटुंबात घरी नेतोय, किंवा तुमच्या ज्या मिसेस आहेत संध्याताईंना काही असं वाटलं नाही का की हे काय कसं काय आपण ह्यांना हॅन्डल करणार?
1: कसं झालं ताई, मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे.
0: बर.
1: माझं कुटुंब गच्च भरलेलं, माझी आई, आम्ही सोबत राहतोय.
0: अच्छा.
1: परंतु परिस्पर्श आणि प्रकाश आमटे

0: त्यांची प्रेरणा ह्यांनी तिथं ती प्रफुल्लित झाली आणि संध्याने मी सोबतच होतो. तिने प्रकाशभाऊंचं कार्य पाहिजे, लोकबिराजदारीचं कार्य पाहिजे, त्याच्यामुळं आणि एचआयव्हीच्या बाबतीत मी टेस्ट करायचो आणि घरी तिला माहित होतं की एचआयव्ही न छुने सभी मारे नाही फैलती असं शब्द आज मी सांगतात नाही का, की काय होत नाही सोबत राहिल्याने. ते थोडं कन्फ्युजन होतं परंतु तिचं ते दूर होत गेलं आणि ती म्हटली की मी लेक्चरर होऊन प्राध्यापिका होण्यापेक्षा या लेकरांची आई होऊन अधिक पसंत करेल आणि संध्याने त्याचं त्यागलं, मी साथ देते. अशा प्रकारे तिने साथ द्यायला सुरुवात केली. आता लेकरांचं संगोपन म्हणजे काही साधी गोष्ट नाही, तर तिने मला खूप बळ दिलं संध्याने आणि लेकर मग विशाला आला, त्याच्यानंतर सूरज आला, त्यानंतर संजय आला. संजय तर आज पण माझ्या गाडीच्या सोबतच आहे. म्हणजे हे सगळे मुलं येत राहिले ज्याला कुणी रस्त्यावर फेकलंय, कोणाचे आई वडील माहीत नाहीत, याच्यावी संक्रमित असे अनाथ बालक आमच्याकडे येत राहिले. आम्ही त्यांचं संगोपन करत राहिलो आणि मग क्वार्टरच्या आजूबाजूला जिल्हा रुग्णालयामध्ये लोकांमध्ये तयार झाले की बारगजे साहेबांच्या क्वार्टरमध्ये 150 लोक राहतात, लेकर राहतात. आणि मग हा सगळा बोलबाला झाला, शेजाऱ्यांचा त्रास सुरू झाला.
1: अगदीच अगदीच बरोबर.
0: तर ह्या सगळ्यामध्ये मी खूप परेशान झालो,
1: खरंच
0: माझं कन्फ्युजन खूप वाढलं, त्रागा झाला. तरी पण माझ्या मनातलं ते जे स्फुल्लिंग चेतलेलं होतं ते काही निघलं नाही. मी म्हटलं ठीक आहे, इथं करता येत नाही, मी क्वार्टर सोडतो. आणि क्वार्टर सोडली मॅडम, क्वार्टर सोडली आणि बाहेर एका ठिकाणी आम्ही किराणे घेतलं. अलीजा पटेल नावाचा एक मुस्लिमचा कार्यकर्ता आहे. तो म्हणला तुझ्या मनातलं जे आहे ते एकदम योग्य आहे, या लेकरांसाठी मी तुम्हाला एक बंद पडलेलं हॉल देतो. आणि आम्ही तिथं सुरू केलं. तिथे मग सगळे एचआयव्हीचे लेकर जवळपास 17 झाले. 3-4-5 कुटुंबी आणून सरपंच आणून द्यायचा, कार्यकर्ता आणून द्यायचा, सामाजिक लोक आणून द्यायचे, पोलीस, कोर्ट, बाल कल्याण समिती ह्या सगळ्यांनी. आणि त्या काळामध्ये कुणी सांभाळणार नव्हतं. म्हणजे जवळपास मराठवाड्यातलं पहिलं सेंटर आहे की जे एचआयव्ही पीडितांना जवळ करतं आणि कुटुंबासह. मग आता कुटुंब हरलेलं आहे, कारण कुटुंबाचीच गरज आहे ना, खोपच नाहीये त्यांना. म्हणून माझा घरच्या खोडप्यानं त्यांना सहभाग दिला आणि त्यांना जशा तसे मायबाप मिळवून दिले आणि ते मग मिशन सुरू झालं आनंदग्रामचं.
1: खरंच म्हणजे तुम्ही त्यांना सामावून घेतलं त्यांच्या सुख दुःखांसहित. दादा, इथं असा एक प्रश्न उद्भवतो की तुम्ही 17 मुलं तुमच्याकडे झाली सुरुवात या सगळ्या प्रकाराची, मग त्यांचं खाणं पिणं किंवा इतर जो खर्च असतो किंवा त्यांचे औषधोपचार, मग हे कसं काय?
0: त्या काळात मी नोकरी करत होतो, जिल्हा रुग्णालयामधला मला लाखानं पगार होता.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे माझं काय व्हायचं आज, मला कुठलंच काही व्यसन नाही, कुठला माझा खर्च नाही आणि मी पूर्ण त्याच्यात वापरायचो.
1: बर.
0: आणि सुरुवातीला मग आता अडचणी येत राहिल्या, आता कारण खर्च वाढत गेला.
1: बरोबर.
0: ते काय आम्हाला सहन पण होईना, पण जसजसं लोकांना कळत गेलं, कुणी धान्य द्यायचं, कुणी गहू द्यायचं, कुणी किराणा द्यायचं, त्यानंतर मग सकाळी सकाळ भाजीपाल्याची अडचण खूप आहे. तर तुम्ही म्हणे काकू मंडीमध्ये जा, तुम्हाला सकाळी सकाळी भाजीला भेटेल. मग आम्ही सकाळी सकाळी फकिरी केली, झोळी घ्यायचो, पिशवी थैल्या घ्यायचो आणि मोटरसायकलवरती मी आणि संध्या जायचो. त्यावेळेस एचआयव्ही लेकर लय लहान होते, कुणी हाताखाली नव्हतं, माझी आई वृद्ध झालेली.
1: बरोबर.
0: आणि माझे मुलं शिकतात. मग तिथे वेगवेगळ्या संघटनेचे लोक भेटले की तुम्ही अब क्या कर रही है, ये क्या है. आणि ते म्हणले तो जकात है, हम तो जकात कर सकते. आणि मुस्लिम समाजाने मला साथ दिली.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी शेव फळ क्रेडच्या क्रेड द्यायला सुरू केलो. मी नवल करायला, एक शेप खायला भेटत नाही अशा काळात त्यांनी शेप देणं, आओ बरगर साहेब हे लेके जाओ बच्चों के लिए, मदरसा येतो असं म्हणायचे. मग हे बघून मग आमचे जे लोक होते किंवा ते भाजी मंडईमध्ये हिंदूच्या समाज मी समोर आला, ते म्हणजे चांगल्या कामासाठी चालले, हा तो साप्ताच आहे असं म्हणून मग त्यांनी मी त्यांचं जे काही कांदा मिरची असेल, त्यांचं कोथिंबीर असेल, कोणाची आदर

0: आणि म्हणलं वाटलं की शेजारचा जर एवढा त्रास असेल तर आपण शेजार नसलेल्या ठिकाणी जावं. म्हणून आम्ही काय केलं, पालीच्या एका डोंगरावर गेलो, ज्या डोंगराला 500 फूट उंच डोंगर आहे, कुठलाही शेजार नाही, चढता येत नाही, अशा वरी गेलो आणि तेच ते डोंगर आम्ही विकत घेतला. मला 4-व्हीलर होती, संध्याचं सोनं आणि केजचे 2 प्लॉट माझ्या तिथले सगळे विकले आणि माझे सगळे पैसे, मुलांचं GPF, LIC, PFRD सगळं शून्य केलं. आता सुद्धा माझ्या नावावर काहीच नाही मुलांच्या, सगळं विकलं आणि तो डोंगर घेतला आणि कायमचं हक्काचं घर आनंदग्रामचं म्हणून आम्ही त्या डोंगरावर गेलो.
1: वा, ऐकावं तितकं कमीच आहे दादा तुमच्याकडून. पण मला सांगा की समाजानं काही वेळाला तुम्हाला स्वीकारलं आणि काही वेळेला नाकारलं, तर मग पण या मुला मुलींचं शिक्षण किंवा त्यांना शाळेत प्रवेश वगैरे हे काही तुम्ही केलं का? शिक्षणाच्या बाबतीत काही आग्रह धरला?
0: अगदी अगदी अगदी. ज्यावेळेस आता लेकरांचं संगोपन म्हणजे सुरू आहे, परंतु आता त्या डोंगरावर गेलो तर पाणी नाही, रस्ता नाही, लाईट नाही.
1: बरोबर.
0: कारण सुरुवातीला गेलो तर आम्ही एका लिंबाच्या झाडाखाली राहत होतो.
1: अच्छा.
0: बांबू नेता येणार, पत्र नेता येत, आणि गावामध्ये 2 किलोमीटरमध्ये गाव आहे पाली नावाचं.
1: बर.
0: गावातल्या काही समाजकंटकांनी दोंडी वाटवली.
1: बर.
0: आणि कन्फ्युजन करून दिलं सगळ्या की एवढे सुलेकर ह्या डोंगर राहिलेले बघ, आणि आम्ही राहत होतो. आम्ही दररोज रस्ता करायचो थोडा थोडा.
1: बर.
0: मी त्यावेळेस HIV चे पेशंट रात्री अपरात्री त्यांना खूप त्रास होतो.
1: बर.
0: त्यांना औषधोपचार, तर त्यांचं पोट दुखायलं किंवा काहीचा, तर त्यावेळेस आम्ही झुळीत पेशंट नेचो आणि झुळीमध्ये आम्ही रोडला नेचो आणि तिथून रिक्षात नेचो.
1: बर बर.
0: इतकी अडचण, रोज थोडा थोडा रस्ता करणे, तरी पण मनामध्ये जे त्यांना संगोपनाचं आमचं बीज होतं ते काही हालत नव्हतं. संध्या चुलीवरती स्वयंपाक करायची, वरण भात भाजी पोळी. त्यावेळेस मला वाटतं 150-200 चपात्या करू लागायच्या, कारण 3-4 वेळेस मुलांना जेवायला.
1: खरंच खरंच.
0: त्यांचं औषध बरं, औषध बीडला भेटत नव्हतं एडसचं.
1: बर.
0: त्यावेळेस औषध आंबाजोगाला जावं लागायचं, सगळे लेकर एसटीत घेऊन जावं लागायचे.
1: अच्छा.
0: मग त्यांना लेकरांना एसटीमध्ये उलटी सिसू व्हायची.
1: बरोबर.
0: तर ह्या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा, नाही तर औरंगाबादला न्यावं लागायचं. जास्त पेशंट सिरियस झाला औरंगाबादला, मग आम्ही सत्याग्रह, मग आम्ही अर्ज, मग सरकारला विनंत्या करून, मग आम्ही ERT सेंटर म्हणजे औषधाचं सेंटर बीडला आणलं जिल्हा रुग्णालयात, आणि ते तिथल्या पेशंटचं सुरू झालं. त्यावेळेस मला वाटतं लेकर 75-72 झाले.
1: बर.
0: आणि मग करता करता त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आला, तर मी पालीच्या शाळेमध्ये नाव घालण्यासाठी गेलो. तर तिथं सरकारनं नाव लावून घेतलं, हेडमास्टर नाव लावून घेतलं, पण तो गावात दोंडी उठली.
1: बरोबर.
0: आणि ती शाळा हायस्कूलची आहे, हजारो विद्यार्थी आहेत. ते म्हणले आम्ही आमची मुलं टाकणार नाहीत, तुम्ही त्या लेकरांना घेऊ नका. आणि तो संघर्ष सुरू झाला शाळेचा.
1: अगदी.
0: आणि लेकराला बसू देण्यात, मग आमचे लेकर ग्राउंड

0: 25 वर्षाच्या संघर्षानंतर 26व्या वर्षी तुम्ही बोलू शकता. मला सांगा दादा, हे सगळं एवढं सहन करीत असताना म्हणजे तुमच्या कुटुंबाकडे मग तुमचं कसं काय?
1: ते तर आता न सांगण्यासारखंच येत आहे. आता तुम्ही समजू शकता, कारण पण मला पत्नी आहे, मला आई आहे, मला मुलं आहेत, दोन मुली आहेत, एक मुलगा आहे. त्यावेळेस एक मुलगी सहावीला होती, एक मुलगी आठवीला होती. आणि माझे सगळे पैसे, मुलांचं जीपीएफ, एलआयसी, पीएफआरडी सगळं शून्य केलं. आता सुद्धा माझ्या नावावर काहीच नाही मुलांच्या, सगळं विकलं आणि त्या डोंगर घेतला. आणि कायमचं हक्काचं घर आनंदग्रामचं म्हणून आम्ही त्या डोंगरावर गेलो.
0: ऐकावं तितकं कमीच आहे दादा तुमच्याकडून. पण मला सांगा की समाजानं काही वेळाला तुम्हाला स्वीकारलं आणि काही वेळेला नाकारलं, तर मग पण या मुला मुलींचं शिक्षण किंवा त्यांना शाळेत प्रवेश वगैरे हे काही तुम्ही केलं का? शिक्षणाच्या बाबतीत काही आग्रह धरला?
1: अगदी अगदी अगदी. ज्यावेळेस आता लेकरांचं संगोपन म्हणजे सुरू आहे, परंतु आता त्या डोंगरावर गेलो तर पाणी नाही, रस्ता नाही, लाईट नाही.
0: बरोबर.
1: कारण सुरुवातीला गेलो तर आम्ही एका लिंबाच्या झाडाखाली राहत होतो.
0: अच्छा.
1: बांबू नेता येणार, पत्र नेता येत, आणि गावामध्ये 2 किलोमीटर मध्ये गाव आहे पाली नावाचं. गावातल्या काही समाजकंटकांनी दोंडी वाठवली आणि कन्फ्युजन करून दिलं सगळ्या, की एवढे सुलेकर ह्या डोंगरावर राहिलेले बघ. आणि आम्ही राहत होतो, आम्ही दररोज रस्ता करायचो थोडा थोडा. मी त्यावेळेस एचआयव्हीचे पेशंट, रात्री अपरात्री त्यांना खूप त्रास होतो, त्यांना औषधोपचार, तर त्यांचं पोट दुखायलं किंवा काहीचा, तर त्यावेळेस आम्ही झुळीत पेशंट न्यायचो आणि झुळीमध्ये आम्ही रोडला न्यायचो आणि तिथून रिक्षात न्यायचो. इतकी अडचण, रोज थोडा थोडा रस्ता करणे, तरी पण मनामध्ये जे त्यांना संगोपनाचं आमचं बीज होतं ते काही हालत नव्हतं. संध्या चुलीवरती स्वयंपाक करायची, वरण भात भाजी पोळी. त्यावेळेस मला वाटतं 150-200 चपात्या करू लागायच्या, कारण 3-4 वेळेस मुलांना जेवायला.
0: खरंच खरंच.
1: त्यांचं औषध बरं, औषध बीडला भेटत नव्हतं एडसचं. त्यावेळेस औषध आंबाजोगाला जावं लागायचं. सगळे लेकर एसटीत घेऊन जावं लागायचे.
0: अच्छा.
1: मग त्यांना लेकरांना एसटीमध्ये उलटी सिसू व्हायची.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा, नाही तर औरंगाबादला न्यावं लागायचं. जास्त पेशंट सिरियस झाला औरंगाबादला, मग आम्ही सत्याग्रह, मग आम्ही अर्ज, मग सरकारला विनंत्या करून, मग आम्ही एआरटी सेंटर म्हणजे औषधाचं सेंटर बीडला आणलं जिल्हा रुग्णालयात, आणि ते तिथल्या पेशंटचं सुरू झालं. त्यावेळेस मला वाटतं लेकर 75 झाले.
0: बर.
1: आणि मग करता करता त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आला, तर मी पालीच्या शाळेमध्ये नाव घालण्यासाठी गेलो. तर तिथं सरकारनं नाव लावून घेतलं, हेडमास्टर नाव लावून घेतलं, पण तो गावात दोंडी उठली.
0: बरोबर.
1: आणि ती शाळा हायस्कूलची आहे, हजारो विद्यार्थी आहेत. ते म्हणले आम्ही आमची मुलं टाकणार नाहीत, तुम्ही त्या लेकरांना घेऊ नका. आणि तो संघर्ष सुरू झाला शाळेचा.
0: अगदी.
1: आणि लेकराला बसू देण्यात, मग आमचे लेकर ग्राउंड लहरी आल्या. म्हणजे लेकरांना मी हसू शकायचो कधी कधी. दिवसभर फिरून फिरून आलो की मी त्यांना एक तर गोष्टी सांगायचो, बोधकथा सांगायचो, नाही तर मग इकडचा तिकडचा घडलेला प्रकार सांगायचो, की ज्याने की ते हसायचे खुदकर. मग कधी कधी मग दिवाळीमधली जी पहिली पहाट आहे ती मग काही लोक जोडून घ्यायचे, मग कोण आगाशी दिवा, मग कोणी रांगोळी काढायचं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लेकर खुश व्हायचे, तोटे फटाकडे वाजवताना त्यांना हसू यायचं, मग त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हास्य आम्हाला समाधान द्यायचं.
0: अगदी.
1: म्हणून अनेक गोष्टी झाल्या. आता एक मुंबईचा तर एक कार्यकर्ता जाता तर आम्हाला हेलिकॉप्टर घेऊन आला भेटायला, आणि लेकर मी तिथे नेले पोलीस गोराऊंड भेटायला. त्याचे एक आनंदाचा क्षण आमचा की तो आम्हाला भेटायला आला. ते म्हणलं आम्हाला काम लय आवडलं म्हणजे तुमचं.
0: म्हणजे दादा तुम्ही 25 वर्षाचं इतकं भरभरून सांगताय, खरंच म्हणजे तुमचं मूल जे तुम्ही आता बोललात की प्रत्येक मूल हे कादंबरी, ते अगदीच खरे. पण मला सांगा आता 25 वर्षापासून तुम्ही सांभाळताय, तर नक्कीच काही मुलांनी तारुण्यात प्रवेश केला असेल, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करता पुढची काय?
1: कारण त्या मुलांना काय माहिती रोगानंतर काय आहे, किंवा त्यांच्या जीवनाला हास्याची वाट द्यावी, त्यांचं जीवनाचं सार्थक करण्यासाठी. आपल्यासारखं त्यांचं जीवन आहे ना.
0: बरोबर.
1: रोगाचं काय नसतं रे, हे काय औषध छोटस घ्यायचं मला 2 टायमाचं, आणि त्यांना असं रिजिड केलं, त्यांना मोकळं केलं त्यातून की बाबा होऊ द्या काय असेल तर त्यांच्या जीवनाला, त्यांना वंशाला दिवा मिळावा, त्यांचं जीवन सार्थक, त्यांचं कन्यादान सुरू केलं, आणि समाजातला सक्षम असा जोडीदार मिळून जो पॉझिटिव्ह आहे, संक्रमित आहे, परंतु तो कमी होतोय, ज्याची दुकान आहे, ज्याची हॉटेल आहे, ज्याला काहीतरी छोटी मोठी नोकरी आहे, जो तांत्रिक काहीतरी काम करतो स्किलचं, अशा मुलाला मी मुलगी दिली.
0: बरं.
1: आणि आजपर्यंत 73 मुलींचं लग्न केलं मी. इतक्या वर्षामध्ये 22 वर्ष झाले. आणि मग त्यांचं जे वंशाचा दिवाणताई, तर मी म्हणलं बाळा तुम्ही त्याच्यावर थांबू नका लग्नावरती, एक एक मुलाचं तुम्हाला परमिशन देईल, आणि जे मूल आईच्या पोटातून असताना 3 महिन्यापासून त्याला औषध जर दिलं तर ते मूल व्हायरस फ्री होऊ शकतं.
0: अच्छा.
1: आणि सरकारचं जे एमसॅक आहे, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, आणि नॅको नॅशनल एड्स कंट्रोल बोर्ड,
0: या
1: भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या औषधाच्या संशोधनामुळे आमच्या खूप उपकार येत आहे.

0: आणि आज 28 बाळं व्हायरस फ्री आहेत आणि आपापल्या घरी नांदताय सुखानं.
1: बरं,
0: याचा आनंद मला तुम्हाला सांगताना होतोय.
1: म्हणजे तुम्ही 28 बाळांची आजोबा आहे.
0: यस यस,
1: खरंच खरंच दादा. असं म्हणतात की अशा कामासाठी देव आपली निवड करत असतो आणि देवानं तुमची निवड एवढी अचूक केली की तुम्ही म्हणजे पॅरामेडिकल क्षेत्रात पण तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मुलांना हाताळू शकलात.
0: देवाना या हाताची निवड केली, आम्ही निमताला राहिलो.
1: बरोबर,
0: परंतु लोकांचा लय सहभाग झाला.
1: अच्छा,
0: लोक सहभाग एवढा झाला की जुने कपडे, चप्पल बूट, त्यानंतर अन्नधान्य, तेल मीठ, लेकरांचं स्वीट खायला, फळं, एवढ्या लोकांनी सहभाग दिला.
1: बर,
0: मग लोक यायला लागले.
1: अच्छा,
0: वाढदिवस आहे ना, चला आपण आनंदग्रामला करू. आपलं काही पुण्यस्मरण आहे ना, चला. महापुरुषाची जयंती, चला. शैक्षणिक साहित्य भेटलं, त्या निमित्तानं कपडे भेटले.
1: अच्छा,
0: हा जो आनंद आहे, हो, दातृत्वाला मी वंदन करतो. बीड जिल्ह्याच्या, बीड जिल्ह्याची माती फार थोर आहे.
1: बरं दादा, मला सांगा की मग आता तुमच्याकडे एकूण किती मुलं आहेत आणि फक्त मुलंच आहेत का किंवा अशा काही परित्यक्ता स्त्रिया वगैरे?
0: आता कसं ताई, हे शेवटचं घर आहे, म्हणजे जे ढकलून दिलेले आहे, जे फेकलेले आहे, दुर्लक्षित आहे आणि पीडित आहे. मग ती पीडा कशाची असो? कॅन्सरचे 2 पेशंट आहेत. एचआयव्हीचे तर काही विशेष नाही, तो माझं कामच, एडसग्रस्त लेकरांचं संगोपन. परंतु एक पॅरालिसिसचा पेशंट आहे, असे वेगवेगळे पेशंट, दिव्यांग आहेत आणि विधवा महिला, ज्या महिलांना नवरा वारल्यानंतर नातेवाईक, दीर, त्याच्यानंतर त्यांचे जे परिवार आहे त्या परिवारातून तुटतात, ते बहिष्कृत करतात.
1: बरोबर, खरंच.
0: तिला उपचार भेटत नाही आणि तिला सन्मान भेटत नाही.
1: अगदी.
0: त्याच्यामुळे मी माहेर केलेलं
1: तिथे.
0: माहेर याच्यामध्ये की आता सध्या 17 महिला आहेत विधवा.
1: बरं,
0: राज्यभरातल्या की ज्या तिथं सुखानं राहतात, काही कार्यकर्ता म्हणून काम करतात, काही स्वच्छता आहे, काही लेकरांना औषध पाणी द्यायचंय, कोणी जे अन्न भरवितोय लेकरांना, त्या सगळ्या कामामध्ये माहेरमध्ये बी माझ्याकडे काही कार्यकर्ते आहेत, ज्या विधवा परित्यक्ते आहेत.
1: अच्छा,
0: अशा प्रकारे आपण काम करतो.
1: बरं, मग दादा, तुमचा हा जो पूर्ण एवढा व्यस्त सगळा कार्यक्रम आहे, तर मग तुमचा आणि मुलांचा तुमचा कसा दिनक्रम असतो, काय करता तुम्ही?
0: मग काय झालं, मग हे सगळं काम करत, नोकरी करत असताना हे काम करायचं. आता हे काम करायला कोणी माणूस सापडत नाही, कार्यकर्ता भेटत नाही.
1: खरंच,
0: सीसू करावं लागते, उलटी काढावं लागते, मृत्यू आहे, त्यांचं सगळ्या संगोपनाच्या वेगळ्या समस्या आहेत. आम्ही आपलं पती पत्नी, मग माझं नोकरीकडे दुर्लक्ष झालं.
1: बरोबर,
0: आणि मला नोकरी सोडावं लागली ताई. मग मी नोकरीला रामराम ठोकला आणि मी याच कामामध्ये पूर्णपणे आलो. आणि मग पूर्ण मला हेलेकरांचा औषधोपचार, ऍडमिट आणि त्यांच्यापाशी सगळं थांबणं हे मी करायचो आणि संध्या स्वयंपाकाचं काम करायचे.
1: बरोबर,
0: हेलेकरांचं सकाळी उठल्याबरोबर कसं आहे, औषध खावं लागतं रात्री. आणि त्यांना उठलं की मग त्यांचं अँटीबायोटिकमुळे शरीराची थोडासा व्यायाम लागतो, त्यांना हलका फुलका व्यायाम, योगा, प्राणायाम, असं करून मग छोटस हलकस शिबिर, झाडाचे पाने वेचू आपण, असं करू, झाडू, हे करून मी त्यांची तयारी केली तब्येतीची. क्रम मग त्यांचा नाश्ता, मग औषध खाणे, 2 टाइम औषध द्यावं लागतं त्यांना. त्यांचा नाश्ता झाला की मग त्यांना स्नान वगैरे केलं की मग आता शाळेत पाठवणं, वापस आले की मग 4 नाश्ता. आणि मग संध्याकाळी असेंब्ली असते, प्रार्थना असते.
1: बरं,
0: मग त्यांना आम्ही चित्रपट दाखवतो, छोट्या मोठ्या बोधकथा दाखवतो, कारण त्यांचं एंटरटेनमेंट महत्वाचं आहे.
1: बरोबर, बरोबर.
0: आणि त्यांना खेळायला झोके, घसरगुंड्या, म्हणजे बीड जिल्ह्यात अशी संस्था नाही की आमच्या इतके त्यात घसरगुंड्या झोकेत, एवढं त्याच्यावर खर्च केला, लोकांना मागून, दातृत्व करून, निमता निमताना, मग त्यांना खूप भूक लागते. मग
1: बरोबर,
0: आणि झोप पण येते चांगली, औषध पण चांगलं पचतं. अशा प्रकारे त्यांचा दिनचर्या संध्याकाळी 10 लावली मी. संध्याकाळी पिक्चर बघायचा आणि पिक्चर बघत बघत झोपायचं. मग त्यांच्या आवडीचे कोणते बी पिक्चर्स, असं करून त्यांचा दिनक्रम सेट केला आणि ते आता फुलासारखे त्यांची वाढ झालेली आहे. खूप खुशीत राहत आहेत ते. त्यांना आता एड्सची, एचआयव्हीची आठवण पण होत नाहीये. खिशात गोळी टाकली, आपलं गपचूप खाल्ली, संपलं.
1: बरं,
0: काही कळत नाही आणि मी त्यांचं झाकून ठेवतो, त्यांचं डिस्क्लोज पण करत नाहीये. असा आमचा आनंदग्रामचा प्रवास चाललेला आहे.
1: दादा, ह्या तुमच्या प्रवासात कधी एखाद्या तुमच्या मुलानं तुम्हाला असा प्रश्न विचारला का की मी कोण, तुमच्याकडे कसा आलो, असं कधी झालं का?
0: हो, धुळ्याच्या बस स्टँडवर एक सापडला होता, नितीन नावाचा मुलगा. तर त्याच्या बापानं त्याला काय केलं होतं की बस स्टँडवर ठेवलं आणि म्हणलं मी तुला बिस्किट घेऊन येतो. ते लेकरू आमच्याकडे आलं. त्यावेळेस ते खूप कोसायचं स्वतःला, रडायचं आणि ते म्हणायचं मला इथं का टाकलं, मी इथं का आलो.
1: बरोबर,
0: मी म्हणलं अरे नाही, येतील तुझे पप्पा, येतील तुझे वडील, येणार आहेत, पण नाही म्हणायचे. असं ते बऱ्याच मुली पण मला विचारतात की आम्ही काय भोग केला किंवा आमचं काय पाप आहे, आमच्या वाट्याला हे आलं.
1: बरोबर, खरं
0: आम्हाला वाटतं लेकर किती बारीके बारीके प्रश्न त्यांना सतावतात.
1: बरोबर,
0: आणि त्यांना एवढा धुर्धर आजाराने त्यांना सहन करायचंय, समाजाचे एवढं टोले घ्यायचे, बहिष्कृती घ्यायची आणि कोणाचा आधार नाही. असं म्हणजे दिशा नसलेल्या ह्या सैरभर लेकरांना सांभाळताना आम्हाला खूप आमचं हृदय असं दगडासारखं होऊन गेलं.
1: खरंच,
0: आणि आता हळूहळू आम्ही त्यांना

0: जागेवर आणले आणि त्यांनी सगळं स्वीकार केलेलं आहे.
1: अच्छा,
0: असं.
1: बर, खूपच सुंदर काम आहे दादा तुमचं, म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. किंबहुना हा जो पुरस्कार तुम्हाला मिळालाय, मला वाटतं तो पुरस्काराचा सन्मान आहे. तुम्हाला जो पुरस्कार मिळालाय,
0: तिथं मी तसेच म्हणले की हे स्वतः राज्यपाल महोदयांनी मला हात फिरवलं माझ्या डोक्यावरून. मी म्हणलं तुम्ही हात फिरवलं म्हणजे खूप झालं आणि आम्ही करत करत नाही म्हणलं पुरस्काराचा सन्मान आहे.
1: खरंच खरंच
0: की तुम्ही एवढे लायक त्याला भेटलात पुरस्काराला, पुरस्काराची उंची वाढली स्वतः म्हटलं. मला खूप झालं म्हणजे आतापर्यंत 150 पुरस्कार पोहोचलेत.
1: बर,
0: एवढा सन्मान आनंदक्रमचा झाला ह्या लेकरांनी मला दिला एवढा ह्या हाताला.
1: अच्छा,
0: पण सगळ्यात म्हणजे महत्वाचं म्हणजे राज्यपाल महोदयांच्या हाताने हा जो पुरस्कृत झालो ना, त्याचा मला खूप आनंद झाला.
1: खरंच खरंच, म्हणजे तुमचं कामही सगळीकडे पोहोचलं. दादा, इतक्या वर्षापासून एवढं सुंदर काम आहे तुमचं आणि तुम्ही सातत्यानं त्याच्यात नवनवीन संकल्पना राबवत आहात, जसं की पुनर्विवाह आहे, मुलांना त्यांच्या जन्म देणं आहे, त्यांचं संगोपन आहे. मग मला सांगा की अजून आता तुम्हाला भविष्यात काय करायचं, काय मानस आहे?
0: आताही ज्यावेळेस मी असा फिरतो, महाराष्ट्रभरात फिरावं लागतं, करुणेची गरज आहे. दया, प्रेम, करुणा, बंधुभाव, कुणीतरी असं हृदयावर हात ठेवला पाहिजे की नेमकं आहे काय, नेमकं काय घडतंय. म्हणून असं मी ठरवत आहे, मी तुमचं संगोपन करतो.
1: खरंच,
0: अनैतिक संबंधातून स्वलेकर आलेले आम्ही त्यांचं बाळापण करतो. मी तुम्ही चिंताच करू नका, फक्त तुम्ही जगा. कारण आत्महत्या करायला आलेल्या महिला पण आम्ही तिथं थांबवल्या आणि त्यांचा ते जीव वाचवला. मी करतो म्हणत आहे, तू चिंता करू नको. आता परवा गेल्या महिन्यात तिची कुणी डिलिव्हरी केली नाही, पहिलं डिलिव्हरीचं लेकरू अबॉर्शन केलं.
1: बर,
0: नातेवाईकांनी की तुझं कोण सांभाळणार नाही, दोन्ही पॉझिटिव्ह कपल आणि अनाथ मुलगी.
1: बर,
0: मी ती माझ्याकडे आली रडर. मी म्हणलं मी तुझं अनाथपण करतो, तुझं डिलिव्हरी करतो, तू चिंता करू नको, ते बाळ ठेवलंय, त्याचा डिलिव्हरी होईल, ते हसणार आहे उद्या.
1: खरंच,
0: तर ह्या सगळ्या गोष्टी करता असताना माझ्या लक्षात आलं की करुणा आणि दयाभाव ह्याची लय गरज आहे समाजाला.
1: बरोबर,
0: म्हणून या ठिकाणी मी कंटिन्यू करतोय आणि मी की ज्याला खरंच कुणाचे आधार, त्याचं शिक्षण करणार, संगोपन करणार आणि माझ्या परिसरातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्येवर काम करणार, असा विश्व मानवतेचं गुरुकुल आम्ही करतोय, ज्याची आता आम्ही स्थापना करणार आहेत.
1: अच्छा, वा, खरंच खूप छान दादा, खूपच खूप सुंदर काम आहे तुमचं, खूपच सुंदर विचार आहेत आणि तुमच्या या भविष्यातला हा जो मानस आहे त्यासाठी आमच्या शुभेच्छा आणि या पुरस्कारासाठी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळ्या अशा गप्पा मारल्यात, मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू.
1: इन्फंट इंडिया या HIV पीडित अनाथांचे संगोपन करणाऱ्या संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ बारगजे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा प्रासंगिक हा कार्यक्रम संपला. नमस्कार.
2: प्रासंगिक या सदरामध्ये ज्येष्ठ समाजसेवक इन्फंट इंडियाचे दत्ता बारगजे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. खरंच म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा याची प्रचिती आली. FM 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केलं आहे. सकाळचे ठीक 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस. आज या कार्यक्रमाचा भाग 296 आपण ऐकणार आहात. गायक कलाकार सुरेश वाडकर. पण त्यापूर्वी जाहिरात संदेश.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
5: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता

गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 296 आत्ताच आपण ऐकलात. गायक कलाकार सुरेश वाडकर. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत सकाळचे 11:48 झालेत. ऐकूयात कार्यक्रम मिश्र संगीताचा.

मंडळी हे गीत सादर करण्याचं कारण म्हणजे आज माता रमाई यांचा स्मृतिदिन, तर त्यांच्या स्मृतीस हे गीत अर्पण. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत एक नाट्यपद. मानापमान या नाटकातील कुमार गंधर्व यांच्या स्वरातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे नाट्यपद आता प्रसारित करत आहोत.

0: या छानशा गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे भीड केंद्र आहे. सकाळचे 11:58 झालेत. ऐकूयात जाहिरात संदेश.
1: आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मोहिनी आर्णे, कन्सल्टंट डर्मेटॉलॉजिस्ट, होलिस्टिक स्किन क्लिनिक, बीड, आर्णे हॉस्पिटल बिल्डिंग, बीड येथून, जे आज प्रुरेटिस या विषयावर माहिती देणार आहेत. सतत राहणाऱ्या प्रुरेटिस साठी साधारणपणे कोणते वैद्यकीय उपचार सुचवले जातात?
2: त्याच्यावर साधारणपणे उपचार आहेत जनरली वातावरण वगैरे चेंज चेंजेस मुळे जर होत असतील तर त्याच्यामध्ये साधारण उपचार म्हणजे नियमितपणे मॉइश्चरायझर म्हणजे बॉडी लोशन जे आपण म्हणतो त्याचा युज करणे, सकाळी अंघोळ झाल्यानंतर त्वरित एकदा आणि संध्याकाळी झोपताना एकदा अलोवेराच्या क्रीम येतात त्या तुम्ही थोडासा त्वचेला थंडावा मिळण्यासाठी वापरू शकता. इतर औषधं म्हणजे अँटी हिस्टामिन्स म्हणतो आपण त्याला, त्या कंट्रोलमध्ये येण्याला मदत होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे खाज येण्याचे किंवा प्रुरायटसचे मूळ कारण काय आहे हे जाणून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि त्या कारणावर स्पेसिफिक उपचार झाल्याशिवाय इतर ट्रीटमेंटला पुढे जाणं हे योग्य नाही असं मला वाटतं.
1: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय जॅक्स अँड पॉल फार्मास्युटिकल्स लिमिटेड. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मोहिनी आर्णे, कन्सल्टंट डर्मेटॉलॉजिस्ट, होलिस्टिक स्किन क्लिनिक, बीड, आर्णे हॉस्पिटल बिल्डिंग, बीड येथून, जे आज प्रुरेटिस या विषयावर माहिती देणार आहेत. सतत राहणाऱ्या प्रुरेटिस साठी साधारणपणे कोणते वैद्यकीय उपचार सुचवले जातात?
2: त्याच्यावर साधारणपणे उपचार आहेत जनरली वातावरण वगैरे चेंजेस मुळे जर होत असतील तर त्याच्यामध्ये साधारण उपचार म्हणजे नियमितपणे मॉइश्चरायझर म्हणजे बॉडी लोशन जे आपण म्हणतो त्याचा युज करणे, सकाळी अंघोळ झाल्यानंतर त्वरित एकदा आणि संध्याकाळी झोपताना एकदा अलोवेरा

0: मीठ थोडासा त्वचेला थंडावा मिळण्यासाठी वापरू शकता. इतर औषधं म्हणजे अँटीहिस्टामिन्स म्हणतो आपण त्याला, त्या कंट्रोलमध्ये येण्याला मदत होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे खाज येण्याचे किंवा प्रुरायटिसचे मूळ कारण काय आहे हे जाणून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे, आणि त्या कारणावर स्पेसिफिक उपचार झाल्याशिवाय इतर ट्रीटमेंटला पुढे जाणं हे योग्य नाही असं मला वाटतं.
1: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय जॅक्स अँड पॉल फार्मास्युटिकल्स लिमिटेड. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मोहिनी आर्णे, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, होलिस्टिक स्किन क्लिनिक बीड, आर्णे हॉस्पिटल बिल्डिंग बीड येथून, जे आज प्रुरेटिस या विषयावर माहिती देणार आहेत. सतत राहणाऱ्या प्रुरेटिस साठी साधारणपणे कोणते वैद्यकीय उपचार सुचवले जातात?
0: त्याच्यावर साधारणपणे उपचार आहेत जनरली वातावरण वगैरे चेंज चेंजेस मुळे जर होत असतील तर त्याच्यामध्ये साधारण उपचार म्हणजे नियमितपणे मॉइश्चरायझर म्हणजे बॉडी लोशन जे आपण म्हणतो त्याचा युज करणे, सकाळी आंघोळ झाल्यानंतर त्वरित एकदा आणि संध्याकाळी झोपताना एकदा अलोवेराच्या क्रीम येतात त्या तुम्ही थोडासा त्वचेला थंडावा मिळण्यासाठी वापरू शकता. इतर औषधं म्हणजे अँटीहिस्टामिन्स म्हणतो आपण त्याला, त्या कंट्रोलमध्ये येण्याला मदत होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे खाज येण्याचे किंवा प्रुरायटिसचे मूळ कारण काय आहे हे जाणून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे, आणि त्या कारणावर स्पेसिफिक उपचार झाल्याशिवाय इतर ट्रीटमेंटला पुढे जाणं हे योग्य नाही असं मला वाटतं.
1: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय जॅक्स अँड पॉल फार्मास्युटिकल्स लिमिटेड.
2: एफएमच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते, आता दुपारचे 12:02 होत आहेत. यानंतर ठीक 12:02 विविध भारती राष्ट्रीय प्रसारणसेवेत, माफ करा, वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हाला मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे सगळ्या म्हणतोच. याच सावरकरांवर विषय अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिले बघा. मराठ्यांच्या मूळ सुरती विकासा नोन्मेषशाली कवीच्या कवे महासाहसी वीरा उदारा किती आळवावे त्या गरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. साहित्य सूर्य सावरकर या रूपकाचं लेखन केलं अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32 वर्ग 3 सी कक्षा 2 कैद 1910 सोळा 1960
0: सुनील नभे सुंदर नभे नभे तल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल हा तुझ्याच साक्षी लहरींवर परत एकदा निघालो कुट्ट तुरुंगा अंदवर जन्मठेपासाठी कठोर असेल पण तुझ्या सहसा तुझी 50 वर्ष काढायची आहे. कठोर का असेल पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहे हे काय कवी तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू कालवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा.
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर

0: इतरही विशेषणं जोडली जातात, ती म्हणजे धाडस, कर्तृत्व, त्याग तसंच संवेदनशील मनाचा कवी, लेखक आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
1: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे, कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं, पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे, नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, उद्भवलेले प्रसंग, त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम, कर्तव्य, त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात.
0: सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं, अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
2: शैशवी दूध भाताचा घास लावून लोणचे, ताटलीतून जो दे आई त्या सम कोणचे, मिष्ट पक्वान न हो लागे आयुष्यात पुन्हा.
0: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात.
1: महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात, म्हणजे अवघ्या 8-9 वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्या स्टोरीची होती असं अभ्यासक सांगतात. तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत, घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं, तसंच रसिकही होतं. सप्तशतीचे पाठ, संस्कृत, मराठी, इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे. सावरकरांचे मामाही काव्य करत असत. काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले.
0: रामायण, महाभारत, मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, इथपासून ते शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं. वयाच्या अवघ्या 11 वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला, तर 15 वर्षी स्वदेशीचा फटका रचला, जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छू या वर्तमानपत्रात छापून आला.
3: आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा, हटा सोडून कटा करू यामलेंचपटा ना धरू कदा. अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची खाण, हा भरत भूमीच्या कुशी दीपते कलंक आता अमी पहा. नेऊ निकचा माल आमुचा देती साचा पक्व रूपे, आमुच्यावरी पोट भरी परी थोरी कशाची तरी खपे.

0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर शिवाजी महाराजांवर त्यांनी कावगे केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
2: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं

0: स्वातंत्र्य याचीच आज दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह नक्षत्र तारे उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
1: लोहगजाची जी जाणी, लोहगजाची जी जाणी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मी चमशी, टाळी वाजवनी मी चमशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसे ना बंदी मधी, वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरकोवळ्या चंद्राची, कोरकोवळ्या चंद्राची.
0: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे. एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते. या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी. हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी. नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती. हासता कुंददंती ती जित मन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची जा चारुनी नवी नवी. कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोहक लावण्या तिजसी मुकुटाधरी. नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी.
2: हुतात्म भगतसिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत. तेच वीर सावरकर विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात.
0: काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीररसाकडे वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं. वीररसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घकाव्य त्याचीच प्रचिती देतात. बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही. अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो. त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे. तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे याचाही आपल्याला उल्लेख आढळतो.

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे. पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
2: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे.
2: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीर रसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पनाविलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय, तर व्रते आणि वैकल्ये यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारं लेखन त्यांनी सतत केलं आहे.
2: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
0: मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं

0: हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे। इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी। यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं। ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं।
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं। संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला। प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं। पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं। 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली। अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली। ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं। या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली। स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं। रणशिंग, हिंदू पदपादशाही, अंधश्रद्धा तिरमूलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय।
0: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती। त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो। थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे।
2: त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं। लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं। त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं। एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं। तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच। वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं। पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत। एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून

0: बांधे। तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा। नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं।
1: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खड्ग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं। आत्यंतिक अहिंसा ही हिंसेलाच जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्याने मांडलंय। यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे। राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात। हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात। या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो। काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो। ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो। बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं। ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले। सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं।
0: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे। पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया। ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे। या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय। या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते, ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते। माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
2: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर। तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल। अरे असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात। ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात। ती बघ माझी मुलगी, अगाई ग खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी। तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची। अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची। आणखी ऐक,
3: आई ग
2: पायात पुन्हा काहीतरी बोचलं, काचा। ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग। घरोघर बांगडी फुटली, ते तुकडे पायात बोचून रक्तबंबाळ झालं ना रे माझं हृदय। मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तरक्रिया करायची आहे।

0: प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय.
1: जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून, पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले, पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
2: सावरकरांचं अवघ साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररसप्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
0: हे स्वातंत्र्यवीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे, पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा, या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्यवीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच ही माझी धन्यता मानते. तुला शतशः नमन.
2: साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्या गौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्वमध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार, सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर.
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्की

0: वर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातून बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हा, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं कार्चना. एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मी मधले, मोठे ऑफिसर होते. त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना कसं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्ष पूर्वी आता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता. पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार. पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुख दुःख असो की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं.
0: मोठं म्हणजे अगं किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेल्या आहेत. तर कमलासारखं काव्य सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही
1: मला सांग, तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेली
0: नाही खरंच,
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं. म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेत नाही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं. तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्याच चार ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे तुझियाची घराचे ते ते, घर अन्य असेलची कोठे या अरुंद आळी तुनी ते, मी म्हणून अणूंच्या बोगद्या तुनी रे, हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ, घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना, आपुले कुणा उघडीना, या यत्न असा चाले ना, बसवेन सोडूनी यत्ना, ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे, ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
1: वा वा,
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण. पण
0: रे कुठल्या कुठे विचार जातात आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे. या
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी पण किती छान विचार करून ठेवलेत. म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
0: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
1: हो
0: बघ,
1: जी आजही स्थिती आहे ग
0: खरंच
1: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
0: वा वा.
1: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
0: काय सांगते
1: त्या काळात.
0: त्या काळात ग्रेट सर्वार्थाने वीर असं म्हणावं आशा, कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं, त्यांचे विचार होते आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस
1: लागतच. अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
0: बरोबर.
1: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
0: म्हणजे तिला तेवढी समज असावी.

0: वा किती मस्त गाणं ऐकलं आता आपण.
1: सुंदर म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली आणि शहरे येतात ग.
0: पण अर्चना आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं.
1: शिक्षण देतो आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की ह्या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ मुलींचं आयुष्य म्हणजे घर शाळा आणि पुढे घर
0: अगदी संसार
1: संसार आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी कारण शेजारच्यांच्या नजरा सुरू व्हायच्या बोलणं सुरू व्हायचं
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळातनं सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरे
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा पण थोडस 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार
0: सांभाळायचं
1: हो काय करायचं शिकून आणि घरच तर सांभाळायचं चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र स्वातंत्र्य कमी होतं बंधनं जास्त होती. पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता भरपूर ठिकाणी तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चाललीये मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीच का उशीर झाला असं म्हणून. म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो ह्यांची मुलगी ना ग तू असं विचारलं जायचं आणि सोडवायला.
1: बरोबर.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलं की नाही तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहतंय गल्लीत आपल्या चाळीत आपल्या आळीत कोण राहतंय मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने
0: तिच्याबद्दल
1: वागलं जायचं.
0: बरोबर. म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची द्या. इतकं ते वातावरण एकोप्याचं होतं एकत्र होतं. आता थोडंसं त्या वातावरणात थोडा फरक पडलाय.
1: म्हणजे झालाय फरक असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग्स असतात सोसायट्या असतात आणि आपल्या

0: शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही
1: आहे. असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं, आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं, कॉम्पिटिशन पण वाढलीय.
0: हा खरंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं बरोबर नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणं आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
1: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना, स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. की म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्या जवळ आला असेल हे कळत नाही. म्हणजे मी बघितलं ना, मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागनं तिघ जण आली, ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
0: अरे बापरे.
1: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: खरंच
1: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा, हे सांगितलं जातच, पण प्रत्येकाला ते शक्य असतच असं नाही. पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं हे फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजारपाजारांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे. जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला असतो तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्विच नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
0: बरोबर आहे. तिखटाची पुडी ठेवू शकता आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनाने आणि त्यात एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
1: बरोबर.
0: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असं ना मात करू शकतो, दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस, हे सततच जागृत राहणं खूप
1: महत्वाचं आहे.
0: ते तिला राहावं लागतं आता काही.
1: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाहीतर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
0: अगदी फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
1: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
0: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत असतात
1: आपल्याला. तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत
0: असतात,
1: ही फार मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112. हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
0: वा,
1: हा नंबर आहे 112.
0: क्या हा?
1: हा. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. ह्याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
0: अरे क्या बात.
1: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला, तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
0: वा वा,
1: हा फार उपयुक्त नंबर आहे.
0: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
1: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
0: बर.
1: हा नंबर आहे महिला सहायता केंद्राचा, म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास

0: दिला तर या अशा संकटाच्या वेळी खूप वेळांना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातो. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
1: व्हायलन्स साठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे. पोलीस आपले मित्रच असतात
1: हो.
0: आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098
1: चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली
1: हो,
0: म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असं वाटलं.
1: बरोबर आहे,
0: कारण शेवटी आपलं बाळ आपलं पोटचं पोर मातेचं तर हृदय मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे,
0: त्यासाठी जर कोणती मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर,
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108 हा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली काही प्रॉब्लेम आला ह्या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
1: मस्त,
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही ॲम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर तर म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर, सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर,
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930 हा नंबर. हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक
1: हो.
0: ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि ही कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930
1: या नंबरवर. सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढला आहे त्या गुन्हे पण वाढले.
0: बरोबर आहे, आणि ह्या सगळ्यांसाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता
1: हो.
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तो म्हणजे आपले आई बाबा आपले विश्वासू मित्र मैत्रिणी ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायल मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण हे त्यांना ठेवू शकतो. इमर्जन्सी
0: नंबर्स मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना
1: लोकेशन माहिती असणं
0: अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर, लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचं आहे
1: पण आपल्याच घरच्यांना,
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. सवितांनी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद, खूप मजा आली असू याशी बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचा. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरी सुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आयडी लिहून घ्या, प्रसारण.पुणे@gmail.com. या ईमेल आयडी वर आम्हाला

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे निर्मित असलेला हा कार्यक्रम आताच प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यांनो एक निवेदन. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे, एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा, गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात गुरुवारी 28 मे रोजी सकाळी 11 ते 11:40 या वेळेत आपण दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता. विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. दूरध्वनी क्रमांक आहे 4515-4129 आणि 4515-4130. तेव्हा जरूर संपर्क करावा. संवादिका आहे सविता राजेश गुटाळ.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्य

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार। गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे। याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही। तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं। निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं। यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं। देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे। प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर

वर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरीदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरीद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये, तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यनगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरोंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। पंढरपूरवाढी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश। 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त। SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे। याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही। तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं, या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे, हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे। याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे। तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे। या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम

वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या

मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. घटनास्थळावरून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत कारतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात NDPS आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गन पावडर, पिक्रिक ऍसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये MBA, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत. तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्थ स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याण शिळ मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त.

0: गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देअर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण करावं.
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील, तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाल आता की हुश माझ्याजवळ आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घडणार वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स? आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे? पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात, त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा कर्ता पुरुष काढतो, त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडंट असणारे मुलं बाळ, त्याचे आई वडील हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे? त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीजचाच विचार करायचा का, त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचे आहे. म्हणजे काय, तर तुमच्या ऍसेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स. इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध, जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टोवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्यांच्यामध्ये कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
1: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
0: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी उद्भवली, म्हणजे काय, तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं, तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल, तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभरात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे, इमर्जन्सीमध्ये ठेवणे, म्हणजे त्या पैशाला हात लावायचा आणि जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही, याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली, आता कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरींची शाश्वती नाही आहे, तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे का, त्याला माहित असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे? नाही. तर मग अशा वेळी पण काय करू शकता की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात, कारण ईएमआय असतात त्यांचे, खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओघ कमी होतो, पण खर्च तर तेवढेच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही, आता त्याच्यावर पॉलिसी पण आलेल्या आहेत, तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं आणि नोकरी सुटल्यावर ती इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते, ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक इमर्जन्सी फंड, प्रत्येकाच्या वैयक्तिक आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, घरची परिस्थिती आहे, याच्यावर अवलंबून आहे, पण निदान एवढा तरी तो असावा, किमान 3 ते 6 महिने.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो,
0: बरोबर,
1: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे?
0: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने, पण आता ऑनलाईन पेमेंट गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली तर ती शिस्त बरोबर चालू राहते, पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, काही लोकांना सवय असते की ते चालत बसायचे, किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन, आता येणे काय होतं, तिथे काही लिमिट नाही आहे. म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोवर झालं, तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादा असं बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंट साठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही, म्हणजे आपोआप तुमचं काय होईल, खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता आणि ती लावणं गरजेचं आहे, आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा. आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा, तिथे थांबा. त्याच्यामुळे ही युपीआयला लिमिट देणं खूप गरजेचं आहे. कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
1: हो मॅम, क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक मधले, तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा?
0: आता जसं तुम्ही म्हणाला की महत्वाचे भाग आहे, म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या अंगात जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता, कारण तुम्ही तो खर्च करून जाता मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं, पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे? ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्रलोभन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते तुम्हाला मोहात पाळायलाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता, त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल. की अरे बापरे, 50,000 गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते, पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का? कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाही आपण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना, क्रेडिट कार्डवर नंतर पे करू. 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली, पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का, किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे. आणि ही जी प्रलोभन असतात तुमच्या आजूबाजूला, याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या, पण नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच वस्तू इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता, अजून थोडा स्वस्त मिळतील. असं न करता पहिल्यांदाच त्याचं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे, आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
1: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण उगाचच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
0: विचार करणं सारासार खूप गरजेचं आहे.
1: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
0: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन गेट वन फ्री, ठीक आहे, एक गोष्ट पक्की.

0: इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता, अजून थोडा स्वस्त मिळतील. असं न करता पहिल्यांदाच त्याचं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेइंग कॅपॅसिटी किती आहे आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
1: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे कारण उगाच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
0: विचार करणं सारासारा खूप गरजेचं आहे.
1: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
0: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन गेट वन फ्री. ठीक आहे, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तूचे आणि मला चार फ्री मिळाले. तुम्ही बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या ह्याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झाली.

0: सरांनी कोणते पावले उचलावेत?
1: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकीबो आपण फॉलो करू शकतो किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत, ऍप्स आहेत, त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. तर या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं आहे कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी की एनवलप करा, म्हणजे ते डिजिटल फॉर्ममध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्ममध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची आहे त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 रुपये जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत, 5,000 वर मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात? तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले, हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना. त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
0: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
1: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो, आणि मग ते काय होतं त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला. बरोबर आहे.

0: नंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कसे गुंतवणूक करायची याचा विचार हा पहिलेपासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो, पण मग ती जी मार्जिन आहे की विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे 5000 वर मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात, तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना, त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
1: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो आणि मग ते काय होतं त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला. बरोबर आहे, 20 रुपये शिल्लक उरले मग त्या महिलांनी काय करू शकतात, त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते, तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे, त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा, स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तर खूप पॉलिसीज या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या, त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंट पासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगता?
0: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही, कमी वयात इक्विटी जास्त करायची, डेट मध्ये कमी करायची आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेटचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिक दृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या याला जातात. बरोबर आहे,

अबोली या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं, नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत निशिकांत सदाफुले यांचं होतं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 6:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कामगार सभेचा क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व.

0: श्रोतेहो क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतोय. क्रीडा रसिको, नवीन महापालिका स्थापन झाल्यापासून विविध महापौर खेळाडूंच्या स्पर्धा आता सुरू झालेल्या आहेत. यातलीच एक स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली, ती म्हणजे मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा. हे इंडोर क्रिकेट स्पर्धा म्हटल्यावरती जरा आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण आजच्या कार्यक्रमात आपण इंडोर क्रिकेट काय आहे आणि याची स्पर्धा कशी खेळण्यात आली याचीच माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासमवेत आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत महा इंडोर क्रिकेट संघटनेच्या सदस्य आणि व्हीएम फाउंडेशन, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली, त्या फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर. या स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघ म्हणजे व्हीएम फाउंडेशन, या संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे आपल्यासमवेत आहेत. ओमकार आणि विनय मॅडम, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अर्थात पहिला प्रश्न संघटनेच्या सदस्यांना जे पद सांभाळत आहेत, मॅडम इंडोर क्रिकेट संघटना नक्की काय, मुळात इंडोर क्रिकेट नक्की काय?
3: इंडोर क्रिकेट हा असा गेम आहे जो एक चारी बाजूनी फुल जाळी लावली जाते, त्याच्यामध्ये हा खेळला जातो. याच्यामध्ये 8 प्लेयर असतात, त्याच्यामध्ये 8 प्लेयरनी प्रत्येकी 2-2 ओव्हर मिळतात त्यांना, आणि त्याच्यानंतर म्हणजे कंपल्सरी 2-2 ओव्हर खेळायचं. जरी तो खेळाडू आउट झाला तरी त्यांनी कंपल्सरी 2 ओव्हर कम्प्लीट करायचे असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे मजा अशी आहे, जरी प्लेयर आउट झाला तरी त्याचे -5 होतात आणि त्यांनी कंटिन्यू खेळायचं आहे. हा म्हणजे बघण्यासारखा गेम आहे. प्लस 4 मारला 6 मारला तरी धावणं हा कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये धावून 1 रन काढायचे फिजिकली. तर तुम्हाला 5 किंवा 6 मिळतात, म्हणजे 4+1 6+1 असे त्याच्यामध्ये मिळतात. प्लस 2 डॉट बॉल टाकले तरी तिसरा डॉट बॉल टाकला तर मायनस त्यांचे समोरच्याचे डॉट मायनस होतात, -5
2: बॅटिंग करणारे
3: बॉलिंग करणाऱ्याचे बॉलिंग करणाऱ्याच्याकडून मिळाले ना डॉट बॉल तर त्याचे मायनस होतात 5. असंही आहे. आणि खेळामध्ये खूप मजा येते. आणि जाळीवर लागल्याच्या नंतर खाली कॅच पकडता येतो, त्यानंतर 6 जरी मिळाला असेल आपल्याला आणि धावून रन काढले नसेल तर -5 होतात ते होतात, पण कॅच पकडल्या त्याच्यात रन आउट सुद्धा होऊ शकतो तो खेळाडू समोर. अशी त्याच्यामध्ये मजा आहे. गेम बघण्यासारखा 45 मिनिटाचा गेम असतो, बघण्यासारखा असतो.
2: ओमकार, उपविजेता ठरला तुझा संघ, अर्थात काय स्ट्रॅटेजी चुकली?

0: किंवा कुठे दुसरा संघ सरसरला तर ते तुला लक्षात आलं असेल. तर या स्पर्धेत सहभागी होताना तुम्ही मुळात अंतिम फेरीपर्यंत जाल का आणि अंतिम फेरीसाठी वेगळं असं काही ठरवलेलं का?
1: सर, पहिल्यांदा म्हणजे हा जो इनडोअर स्पोर्ट्स आहे, सो आउटडोअर क्रिकेट आणि इनडोअर क्रिकेटमध्ये बघायला गेलं तरी खूप फरक आहे मोठा. ह्याच्यामध्ये रूल्स खूप वेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळे झोन आहेत, त्या हिशोबाने प्रत्येक झोनला रन्स ठेवले आहेत. बाजूला डिक्लेअर रन आहेत, पण इफ तुम्ही बाजूच्या झोन एमध्ये जरी खेळता, झोन एला एक रन आहे, झोन बीला दोन रन आहेत, झोन थ्रीला तीन रन आहेत, झोन फोरला समोर फोर आणि सिक्स आहे, पण इफ तुम्ही सिक्स जरी मारता आहात पण इकडे फिजिकल रनिंग कंपल्सरी आहे. तुम्ही जोपर्यंत धावून रन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही रन मिळत नाही. सो तुम्ही सिक्स जरी मारता आहात पण तुम्ही धावलात नाही तर तुम्हाला झिरो रन मिळत आहेत. हा गेम म्हणजे वेगळा आहे, फिटनेस लेवल याच्यामध्ये खूप मॅटर करते की तुम्ही सिक्स मारल्यावर एक रन घेतलात तर तुम्हाला सात रन मिळतात. हे सगळं खूप वेगळं होतं, म्हणजे प्रत्येक टीमला हा स्पोर्ट अजून एवढा इंट्रोड्यूस झाला नव्हता. जे टीम्स खेळत होते खूप म्हणजे वेगळं कॉम्पिटिशन होती. सो त्या हिशोबाने पूर्ण प्रिपरेशन असं म्हणजे नवीनच होतं सगळ्या मुलांसाठी. सगळी मुलं एन्जॉय करत होती हा स्पोर्ट. पहिली एक दोन मॅच खेळल्यानंतर सगळ्यांना आयडिया आली की कसं खेळायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये सगळे नेहमी जे खेळतात तसे सिक्स मारायला जात आहेत, आउट होत आहेत, पण नंतर जसे जसे एक दोन मॅच खेळले तसे त्यांना आयडिया आली की हा गेम सिक्सचा नाही आहे, हा डोकं लावून खेळायचा गेम आहे. जेवढं तुम्ही साईड साईडला खेळाल, एक एक रन दोन दोन रन वाढवाल, तसा तुम्हाला म्हणजे पुढे टीमचा स्कोर जसा न्याल तसा पुढे तुम्हाला फायदा होतो. कारण या स्पोर्टमधून एवढं कळलं की हा स्पोर्ट बाकी जे आहेत आउटडोअर गेम इनडोअर गेम टर्फवर तसं नाही आहे की चार ओव्हरची मॅच आहे, काही टार्गेट आहे, तीन ओव्हरमध्ये टार्गेट चेस केला मॅच संपली असंही नाही आहे. या स्पोर्टमध्ये शेवटच्या बॉलला पण मॅच फिरते. म्हणजे आता समजा 40 रन टार्गेट आहे, जसं मॅम बोलल्यात की 5 रन मायनस होतात टीमचे, 7.5 ओव्हरला मॅच जर का 44 रनवर आहे, बॅटिंग टीम 4 रन वर आहे, शेवटच्या बॉलला देखील विकेट गेली तरी 5 रन मायनस होतात आणि 40 टार्गेट आहे तरी बॅटिंग टीमचा पटकन 39 होतो स्कोर, त्या शेवटच्या बॉलला पण बॉलिंग टीम जिंकू शकते. सो वेगळाच एक्सपिरियन्स आहे या स्पोर्टवर.
0: मॅडम, याचा प्रसार करण्यासाठी संघटनेमार्फत काय काय पावलं उचलली जातात?
2: प्रेसच्या माध्यमातून सगळीकडे ह्याच्यासाठी बोललं जातं, बाळ तुरस्कराची प्रसिद्धी बघतात बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामुळे प्रिंट मीडियामधून सगळीकडे ओपन होते की इंडोर क्रिकेट काय आहे. बऱ्याच आता आम्ही मध्यंतरी गरवारे क्लबला एक मोठी मीटिंग घेतली होती, प्रत्येक जिल्ह्याच्या सदस्यांना बोलवलं होतं, जे बाकीच्या खेळांमध्ये वगैरे आहेत त्यांना बोलवलं होतं. त्यांनाही हा गेम आवडला, तेही त्यांच्याकडे स्वतःकडे हा गेम प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढे बाहेर पण होतील अशा अपेक्षित आहे. मुंबईमध्ये सगळीकडे आता सगळ्यांनी बघितलेला आहे गेम आणि प्रत्येक जणांनी आम्हाला आश्वासन दिले की आपण ही स्पर्धा अंधेरीमध्ये असो किंवा दुसरीकडे कुठेही असो, इवन सुनील शिंदेंनी पण सांगितलेलं आहे की आता आपण येत्या ह्याच्या काही काळामध्ये आपण स्वतः ही स्पर्धा भरवूया असं सांगितलं आहे. त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे प्रसारित होण्यासाठी हा इनडोअर क्रिकेट. आता इथून पुढे बघू किती प्रतिसाद मिळतो. इवन आमच्या इथे प्रिंट मीडियाचा एक ग्रुप सुद्धा क्रिकेट खेळला होता, त्यांनाही ही मॅच कशी खेळायची हे कळायच्या नंतर परतच्या वेळेला आम्ही येऊ खेळायला असं त्यांनी सांगितलं. तुम्ही कधी स्पर्धा भरवा, आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ.

0: नंतर बरेचशा वेळेला आम्ही येऊ खेळायला असं त्यांनी सांगितलं. तुम्ही कधी स्पर्धा भरवा, आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ.
1: ओमकार, जेव्हा स्पर्धेत प्रवेश घेतला तर तुमचं टार्गेट काय होतं, अंतिम फेरीपर्यंत किंवा फायनल पर्यंत जाऊ असं तुम्हाला वाटलेलं का?
2: सुरुवातीला हा फॉर्मॅट बघून तरी आम्हाला असं वाटलेलं की हे सगळं आमच्यासाठी खूप नवीन आहे. तर आमच्या डोक्यात असं काही नव्हतं की आम्ही फायनल पर्यंत पोहोचू. आमच्या डोक्यात पहिलं होतं की नवीन काहीतरी खेळायला मिळतंय तर आपण हा स्पोर्ट एन्जॉय करूया. तर ते सगळं करत करत आम्ही कधी फायनल पर्यंत पोहोचलो, अंतिम फेरीत पोहोचलो, सगळी मुलं चांगली खेळलीत त्याच्यामुळे पोहोचलो. थोडंसं अंतिम फेरीमध्ये काही कमी पडले, 5-10 रन आमचे कमी राहिले बॅटिंगमध्ये. आमचं मिडल ओव्हर्समध्ये काही थोडे स्कोर कमी झाल्यामुळे 5-10 रन कमी राहिले. त्याच्यानंतर त्यांना पण कळलं की टार्गेट तेवढा नाही आहे. सो त्यांच्या पण शेवटच्या बॅट्स म्हणजे त्यांचाही स्कोर 5 ओव्हरमध्ये 2 रन होता, तर त्यांना पण स्कोर मारायचा होता. 3 ओव्हरमध्ये 28 वगैरे पाहिजे होते वरती. तर त्यांनी शेवटचे त्यांचे जे बॅट्समन होते त्यांनी सुद्धा डोकं लावून खेळी केली की मारायला नाही गेले, बाजूबाजूला 2-2, 2-2 रन करत राहिले. त्याच्यामुळे त्यांचा देखील स्कोर वर गेला. चांगले खेळले समोरची टीम पण माइंडसेटनी खेळली, स्ट्रॅटेजीनी खेळली, त्यामुळे ते म्हणजे जिंकू शकले तेही. आणि आम्हालाही शेवटला 1-5-10 रन कमी पडले त्या हिशोबाने.
1: मला तुला आता असं विचारायचं आहे की आपण जेव्हा ओपन क्रिकेट खेळतो म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळतो तेव्हा साधारणपणे संघ निवडायच्या आधी आपण खेळपट्टीचं निरीक्षण करतो. कुठलाही कारणादार किंवा कुठलाही संघातले जे सिनियर खेळाडू असतात ते खेळपट्टी बघतात, त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवतात की धोरण ठरवतात की काय करायला लागेल, खेळपट्टीवर किती गवत आहे किंवा नाही आहे, खेळपट्टी पाटा आहे तर मग बॅट्समन निवडायचा का वगैरे, बॅटर निवडायचा का वगैरे. तर इकडे तर टर्फ आहे त्यामुळे 8 जण जे निवडायचे होते ते निवडताना तुला काही त्रास झाला का, किंवा टर्फवरती खेळताना ते जे टर्फ आहे त्याला थोडंफार हे असतं त्याच्यातनं तो जो बॉल आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे, तो बॉल स्विंग होईल का किंवा फिरेल का वगैरे, हे काही आराखडे बांधलेलेस का?
2: हो, म्हणजे तो बॉल पण इनडोर क्रिकेटचा बॉलही थोडा वेगळाच आहे. काइंड ऑफ सीझन बॉल सारखाच बॉल आहे, थोडासा त्याचा वेट कमी आहे. टर्फवरती आर्टिफिशियल ग्रास असतं, सो बॉलिंग टाकताना तो बॉल असा पटकन पडून स्किट होतो, पटकन अंगावर येतो. आणि इकडे म्हणजे वेगळेच नियम आहेत की 8 ओव्हरची मॅच आहे तर 8 प्लेयर जे खेळत आहेत 8 जणांना बॉलिंग टाकायची आहे. तर आम्हाला असे प्लेयर शोधायचे होते की 8 जण जे चांगली बॉलिंग टाकतील, प्लस त्याच 8 जणांना कंपल्सरी बॅटिंगही करायची आहे. तर आम्हाला सगळे ऑलराऊंडर बघायचे होते की जे बॅटिंगमध्येही चांगले असतील, बॉलिंगमध्येही चांगले असतील. आता तुम्ही जे बाहेरचं बोलता आहात सीझन क्रिकेटमध्ये, तिथेही 6 बॅट्समॅन 5 बॉलर किंवा 5 बॅट्समॅन 5 बॉलर 1 कीपर असं वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीने घेऊन खेळतात. इकडे असं नाही आहे, इकडे सगळेच तुम्हाला बॅटिंग करणारे, बॉलिंग करणारे, सगळे दोन्ही करणारे पाहिजेत. सो त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी घेऊन खेळायला लागते की प्लेयर कोणत्या याच्यामध्ये चांगला बेनिफिशियल आहे, कोणाची बॅटिंग चांगली आहे. तर लास्टला जरी फिरते मॅच सो त्याच्यामध्ये कसं करतात, चांगले बॅट्समन वर उतरतात, खालती टेलेंडर्सला बॉलर येतात. इथे असं नाही आहे, खालती देखील चांगला बॅट्समन पाहिजे कारण या मॅचमध्ये खाली ही मॅच फिरू शकते खालच्या दॅट ओव्हर्समध्ये. सो ते सगळं खूप वेगळी स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवून खेळायला लागतो हा गेम.
1: तू जेव्हा पहिली मॅच खेळलास तेव्हा तुझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता?
2: खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्या मॅचमध्ये. पहिली मॅच आमची मीडिया टीम सोबतच झाली, त्याच्यामध्ये देखील खूप चांगला एक्सपिरियन्स होता. त्यांनी पण चांगली फाईट दिली आम्हाला आणि त्यांच्यासाठीही नवीन होतं, हे आमच्यासाठीही नवीन होतं. सो मजा आली एकदा त्यांच्यासोबत. पहिली मॅच खेळल्यानंतर आम्हाला कळलं की पुढच्या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची, फिल्डिंग कशी लावायची, बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कुठच्या प्लेअरला, कारण पहिली मॅच आम्ही सगळं ट्राय करत होतो की काय करायचं कोणत्या बॉलर. नंतर आम्हाला कळलं की या बॉलरला ही ओव्हर नाही जाऊ शकत, हा बॉलर शेवटची ओव्हर टाकू शकतो, ते हे क्रुशियल मोमेंट्सला हे बॅट्समॅन जाऊ शकतात. तसं आम्ही सेकंड मॅचपासून पेअर अप करायला चालू केलं, स्ट्रॅटेजी चांगले बनवायला चालू केले.
1: तू मग अशी उल्लेख केला तो झोनचा की ए झोनला 1 रन्स, बी झोनला 2 रन्स किंवा नंतर पुढे बाउंड्री आणि सिक्सर आहे, तर या झोननुसार फिल्डिंग लावणं, क्षेत्ररक्षक लावणं हे कसं काय हे ऍडजस्ट करायचं?
2: ऍक्च्युली ते कसं आहे की जिथे कीपर आहे, विकेट कीपर, त्याच्या मागे जो आहे, मागचा जो बॅक नेट आहे तो झोन ए आहे. साईडचे जे नेट आहेत दोन्ही बॉलरपर्यंत ते झोन बी आहेत. बॉलर ते बाउंड्रीपर्यंत जो साईड नेट आहे तो झोन सी आहे. आणि जो समोरचा नेट आहे जिथे 6-4 आहेत बाउंड्री, ते झोन डी आहे. सो इकडे रनिंग पूर्ण म्हणजे 30 मीटरचं हे आहे, पूर्ण ग्राउंड आहे बाउंड्री टू बाउंड्री. आणि 20 मीटरची विकेट टू विकेट बॉलिंग असते, बॉलिंग टू बॅट्समॅन 20 मीटरची हे. पण इकडे रनिंग असं नाही आहे की पूर्ण 20 मीटर धावायचं आहे, इकडे रनिंग 11 मीटरचीच असते. हाफ पिचवरून बॅट्समॅन रनिंग करतात, भले रनआउट तुम्हाला बॉलर एंडला घ्यायचं आहे पण विकेट टू विकेट नाही आहे, हाफ विकेट रनिंग

0: असते. सो हाफ विकेट जी रनिंग आहे त्याच्या पुढे चार प्लेयर असले पाहिजे कीपरला मोजून, आणि हाफ विकेटच्या मागे बॉलर साइडला चार प्लेयर असले पाहिजे बॉलरला धरून.
1: बॉलरला धरून आणि म्हणजे तिघ जण त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि तिघ जण हाफ साइड असे त्याची रचना असते. प्रत्येक सामन्या गणित तुला वेगळी स्ट्रॅटर्जी वापरावी लागली का?
0: हो, म्हणजे जसं जसं म्हणजे मॅचेस जिंकत जिंकत आम्ही जसे पुढे गेलो तसे टीमजही टफ होत गेले. सो त्यावेळेस आम्हाला म्हणजे एखाद्याकडनं मिसफील्ड वगैरे झाली, सो प्लेअरला बॅक करणं हा एक मोठा विषय असतो की त्याला बॅक कसं करणार. जर का त्याच्याकडे नाही तेवढा बॉल वगैरे होता तर कसं फिल्डिंग वगैरे स्विच करायची, बॉलिंग वगैरे इन केस एक ओव्हर खराब पडली तर जो आम्ही बॉलर चांगला लास्टला ठेवला आहे तो कसा पुढे वापरू शकतो आम्ही, हे सगळं स्ट्रॅटेजी चेंज होत राहते टाइम टाइमला. तर एक माइंड गेम आहे, सो ते प्रत्येक वेळी डिफर करत राहतं की कसं आपण ते यूज करू शकतो.
1: ही स्पर्धा दुसऱ्यांदा होत होती पण बरेचसे खेळाडू जे आहेत ते पहिल्यांदा या इनडोअर क्रिकेटमध्ये खेळत होते. तर ते खेळत असताना त्यांचं जे काही धोरण असायचं किंवा टॅक्टिस असायच्या त्या बघून तुला काय वाटायचं की हे चुकीचं होईल काय किंवा आपण हे वापरायला पाहिजे होतं वगैरे, आपल्याला का लक्षात आलं नाही असं व्हायचं का?
0: हा, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की हा स्पोर्ट जास्त कोण अजूनही खेळले नाही आहेत. म्हणजे आम्ही जे खेळत होतो टीममधले सगळे ओपन क्रिकेट खेळत आले आहेत, इनडोअरमध्ये एवढं कोणी अजूनपर्यंत सहभाग घेतला नाही आहे. सगळे ट्राय करत होते की रूल्स खूप वेगळे आहेत, सो रूल्स अडॅप्ट करायला तेवढा टाईम जात होता प्रत्येक प्लेअरला, कारण खूप जणांना सवय नाही आहे. फोर मारला की सवय आहे उभं राहायची, इकडे फोर मारल्यावर रन काढला नाही तर फोर पण मिळत नाही. ते त्यांना खूप अडचण होत होती स्टार्टिंगला की फोर मारून पण धावत नव्हते, झिरो रनच होत होते. त्याच्यानंतर त्यांना हळूहळू ते समजायला लागलं. सो त्यांनी वर्क केलं टीमनी पण, म्हणजे पहिली मॅच झाल्यानंतर बसले साईडला एक पूर्ण वर्क केलं की एक गेम खेळले एक्सपिरियन्स आला आता पुढे कसं करू शकतो. ते काही अडचणी होत्या त्या एक दोन गेममध्ये त्या लोकांनी अडॅप्ट केल्या आणि पुढेच्या स्ट्रॅटेजी नवीन बनवायला चालू केल्या.
1: मॅडम, व्हीएम फाउंडेशन म्हणजे व्हीएम फाउंडेशन जर बघितलं तर मूळ खेळ आहे खो खो आणि कबड्डी. देशी खेळांचं प्रेम व्हीएम फाउंडेशनचं खूप आहे, इंडोर क्रिकेटकडे वळलं. तर मुळात व्हीएम फाउंडेशन काय आहे?
2: व्हीएम फाउंडेशन हे माझ्या मुलाच्या नावावरती चालू केलेलं फाउंडेशन आहे आणि ह्याच्यामध्ये माझे मिस्टर म्हणजे बाळ तोरसकर यांची इच्छा होती की हे आपण चालू जे केले ते सामाजिक पेक्षा जास्त खेळासाठी प्राधान्य द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळ कसे खेळले जातील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते नेहमी हे करतात. त्यामुळे आम्ही 2010 पण नॅशनल खो खोची घेतली होती आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला. त्यानंतर बऱ्याच आम्ही या स्पर्धेंना व्हीएम फाउंडेशनकडून मदत करतो आणि आता इंडोरमध्ये पण आम्हाला असं वाटलं की आपण इंडोरमध्ये पण आता घुसायचं व्हीएम फाउंडेशननी, म्हणून आम्ही पहिल्यांदा आमची व्हीएम फाउंडेशनची टीम खेळवली ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या वेळेला थोडंसं कमी पडलो आम्ही पण परतच्या वेळेला आम्ही नक्की जिंकू. पहिल्यांदा खेळामुळे मुलांनाही अनुभव आता चांगले आले की परत आपण काय खेळायचं आहे, कुठे चुकलं हे त्यांना शिकता आलं, पण यातून ते शिकतील आणि परतच्या वेळेला आम्ही नक्की पहिल्या नंबरने येऊ असं मला वाटतं.
1: आपण जेव्हा खुलं क्रिकेट बघतो म्हणजे टेनिस बॉलचा असेल किंवा लेदर बॉलचा असेल तो वेगळा अनुभव असतो, पण जेव्हा इंडोर क्रिकेटमध्ये तुम्ही ऑर्गनाईज केली स्पर्धा ऑर्गनाईज केली ही दुसरी वेळ होती, पण तरीसुद्धा ही मुलं जेव्हा खेळत होती आणि एखादा सामना बघितला खास करून व्हीएमचा सामना तुम्ही बघत गेला असाल तर तुम्हाला स्वतःला काय वाटत होतं?
2: जिंकण्याच्या बाबतीत म्हणत असाल तर व्हीएमने जिंकावं असं माझी स्वतःची इच्छा होती. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही म्हणजे मुलं हरतायत हे लक्षात आल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे परतच्या वेळेला मुलांना मी म्हटलं परतच्या वेळेला आपण चांगलं खेळू असं त्या मुलांनाही सांगितलं आम्ही.
1: समजा तुम्ही एवढ्या मॅचेस चार एक मॅचेस तुम्ही व्हीएमचे पाहिले असतील तर तुम्ही काय सूचना दिलेल्या का मुलांना देत गेलात की नियम असं आहे तर हे करायला हवंय किंवा मुलांनी असं खेळायला पाहिजे वगैरे?
2: पहिला आमची म्हणजे प्रेसची झाली, त्याच्यानंतर मला वाटतं एसएससी बरोबर झाली. एसएससीची टीम आमची टफ होती कारण ते बरेच लीग जिंकले होते एसएससीची टीम. त्यानंतर मला वाटलं नव्हतं अपेक्षित नव्हतं की एसएससीची टीम आम्हाला म्हणजे असं वाटतं की हरवेल, पण आमच्या मुलं इतके चांगले खेळत ना त्या टीमला हरवलं त्यामुळे मी खूप आनंदी झाली आणि शेवटी बिंदास होती की आमचीच टीम जिंकेल असं, पण लास्ट मोमेंटला थोडासा इश्यू झाला आणि मायनस झाले आमचे काही पॉईंट्स.
1: तुम्ही ओमकार तुम्ही एक दादा टीमला हरवलं जो संभाव्य विजेता असू शकत होता तो संघ, पण मेजर एका मोठ्या संघाला हरवल्यानंतर कॉन्फिडन्स वाढायच्या ऐवजी कुठे असं खटकलं का की बाय फ्लूक आपण यांना हरवलंय वगैरे असं काही झालं का?
0: नाही असं तर काही नाही, म्हणजे आमची देखील टीम अशी रेग्युलर क्रिकेट खेळत आली आहे.

0: भले अंडर क्रिकेटमध्ये तेवढं नाही खेळले आहेत, पण रेग्युलर क्रिकेट खेळत आलो आहोत. सो आम्ही आमचे म्हणजे जे गेम आहे त्याच्यावर आम्ही आमच्या कॉन्फिडन्सवर होतो की आपण चांगलं क्रिकेट खेळूया. सो त्याच्यावरती आम्ही होतो की आणि चांगल्या टीमला ऑफकोर्स हरवल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडंट येतोच की आपण चांगल्या टीमला जर का हरवू शकतो तर आपण टुर्नामेंटही जिंकू शकतो. सो आम्ही तोच कॉन्फिडंट कॅरी केला, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नव्हतो, बट आम्ही त्याच ह्याच्यात होतो की आपण जसं खेळत आलो आहोत तसंच अजून थोडं अजून चांगलं खेळून चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊन फायनल जिंकूया. फायनलला काही थोडंसं कमी पडलं, शेवटला एक बॉलमध्ये 2 रन पाहिजे होते तेव्हा त्यांच्या बॅट्समॅनने एक चांगला शॉट मारला आणि 2 रन त्यांचे पूर्ण झाले, पण चांगलं म्हणजे एकंदरीत एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळालं आम्हाला.
1: तू उल्लेख केलास की शेवटच्या बॉलपर्यंत फायनल सामना किंवा अंतिम सामना रंगला, तर फायनलसाठी जी कुठली समोरची टीम होती त्यांच्या अगेन्स्ट वेगळी स्ट्रॅटेजी तयार केलेलीस?
0: हो, म्हणजे त्यांची टीम बघायला गेलो त्यांची टीम खूप चांगली होती. सो त्यांच्यासाठी आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी म्हणजे आम्ही बघत आलो त्यांचा गेम, आम्ही स्टडी करत होतो की त्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत ते कोणत्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला येतात, कोणते मिडलला कोणते चांगले बॅट्समॅन येतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडी बॉलिंग चेंज केलेली की जी मुलं पहिली बॉलिंग टाकत होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये वगैरे त्यांना आम्ही थोडं थांबवलेलं. आम्ही स्ट्रॅटेजी चेंज केली की ह्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत त्या टायमाला आम्हाला चांगले बॉलर्स काढायचे होते. सो आम्ही त्यांचे जे लास्ट गेम होते ते गेम स्टडी देखील केले थोडे की कसे हे लोक कोणत्या पेअरने बॅट्समॅन पाठवतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडे स्ट्रॅटेजी चेंजेस केलेल्या.
1: तुरस्कर मॅडम आणि ओमकर, तुम्हाला आता दोघांनाही एक सामायिक प्रश्न की इंडोर क्रिकेटचं भवितव्य काय, लोकांनी याकडे आकर्षित व्हावं म्हणून तुम्ही काय आव्हान कराल?
0: मेजरली मी तर बोलेन की हा खूप चांगला स्पोर्ट आहे, खूप म्हणजे वेगळा स्पोर्ट आहे. म्हणजे इंडियामध्ये बघायला क्रिकेटचं क्रेज तर आहेच, तसं वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्रिकेट ऑलरेडी चालू आहे, लेदर बॉल क्रिकेट चालू आहे, टेनिस क्रिकेट चालू आहे, तसंच इंडोर क्रिकेटही आहे. म्हणजे वेगळा फॉर्मॅट आहे, वेगळे रूल्स आहेत. जसं जसं हे स्पोर्ट पुढे प्रसिद्ध होईल तसं जसं मुलांना आवडेल. म्हणजे आम्ही देखील फर्स्ट टाइम खेळलो पण सगळ्यांना खूप आवडला गेम. सगळे तेच बोलतात की अजून पुढे कधी असेल टुर्नामेंट सगळे खेळायला रेडी आहेत. सो असं जसं जसं हे मोठं होत जाईल, लोकांच्या नजरेत येत जाईल, लोक खेळायला चालू करतील, तसं तसं त्यांची आवड निर्माण होईल, तर स्पोर्ट खूप पुढे जाईल.
1: मॅडम तुमचं मत काय?
2: माझं मत असं आहे की हा खेळ आपल्या इंडियामध्ये आता सुरुवात झालेली आहे, 2 मेयर कप झालेले आहेत, पण याच्या आधी 10 देशांमध्ये हा गेम खेळला जातो. जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका, सिंगापूर, UAE, अमेरिका व कॅनडा या देशांमध्ये ह्याची म्हणजे हा गेम खूप प्रमाणात खेळला जातो. याचे वर्ल्ड कपसुद्धा होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पण हा गेम प्रसारित मोठ्या प्रमाणात व्हावा आणि इनडोर क्रिकेट हा इतर आउटडोर क्रिकेट आहेत तर जसं प्रसिद्ध आहे तसा हा आम्हाला मोठा करायचा आहे आणि मला वाटतं आता इथून पुढे आम्ही मोठा करायचा प्रयत्न करू.
1: तोरसकर मॅडम, ओमकार, आजच्या क्रीडा विश्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे मी तुमचा आभारी आहे. क्रीडा रसिको, आता आपण घेऊयात मुंबईत घडलेल्या क्रीडा विश्वातील काही ठळक घडामोडी. चढाव नुकतीच 34वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा पार पडली. LIC चा पुरस्कार लाभलेल्या या सामन्याचा अंतिम फेरीचा सामना रविवारी खेळवण्यात आला. अंतिम फेरीत चर्चगेट सेंटरने ठाणे केंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. मुंबई क्रिकेट संघटनेची 14 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा HDFC परिवर्तन चषक स्पर्धा देखील आताच पार पडली. या स्पर्धेत निखिल अहिवारच्या नाबाद 123 धावांच्या खेळीमुळे गावस्कर संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. गावस्कर संघाने या स्पर्धेत सर्वाधिक 9 गुणांची कमाई करत निर्विवादपणे आपलं वर्चस्व राखलं. तर क्रीडा रसिक व क्रीडा विश्वाचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपत घेऊया आणि पुन्हा भेटूया क्रीडा विश्वाच्या पुढच्या कार्यक्रमास. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आताच आपण दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो आताच आपण ऐकली. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

सभोवार पहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही,

क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. रसिको, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते। कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। कांद्याचा हमी भाव 1,580 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय काल झाला, भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं। नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे।

कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल, तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मवियामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे. मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या MHCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध

0: निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एच एस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीवर 10-21 21-12 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20 19-21 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूरवारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सायंकाळचे 7:50 होत आहेत.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के ओटीटी प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह.
1: पुरस्कार

0: समारोह के लिए जयदेव जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोतेहो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे. 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळी बाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं.

0: यासाठी ही जनजागृती असेल. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना, हे खूप महत्वाचं आहे. त्या निमित्तानेही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छता गृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं की मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनिवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरले जायचे किंवा सॅनिटरी पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन्स, पीरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती कुठले पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 तासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ॲबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसात स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जात असू, लघवीला जरी जात असू, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचे आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासांमध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका असतो?
0: आपण जर स्वच्छता ही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असू ना ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं, तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवळट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी स्मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो RTA त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाहीत. आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे. वॉशरूम स्वच्छतागृह जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाही आहे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवस दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र त्या वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाही. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवस दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश येणं असेल, पुरळ येणं असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम म्हणजे TSS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, मग तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पॉन्स असेल, तर त्यांनी पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे?
0: सर्वप्रथम तर मी म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे, टॅम्पॉन्स म्हणजे परत वापरणारे, आपण पीरियड पॅन्ट्स आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पीरियड पॅन्ट, सगळेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली ती

0: महिला दिवसाला 30 रुपये रोजानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते. आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही, म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लवली टू बी ऑनेस्ट, पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरी मध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर अविवाहित मुली असतील तर मग त्या पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का, पण वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHOच्या वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात तर कापड वापरणं सुरक्षित आहे, पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्यतर तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात, किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्सचे कपडे वापरतात, काय तर मग वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये. कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे, किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे उन्हाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात, किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंके, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरंचसं इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही, अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूममध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. तर ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे. पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते?
0: नक्कीच, मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतं. आता मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडंसं बॉईल करून ते पाणी पिलं तर त्यांनी आपल्याला ओटी पोटाला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कापड धुंडाळून त्यांनी जर शेक घेतला त्यांनी पण हलकासं व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गुळवेण हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्यांनी पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे. मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळं असेल, डाळी, भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव आहे की ज्या क्रॅम्प्स आपल्याला येतात ना किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरंच जास्त अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं ओटीपोटामध्ये, ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ती शक्यतोवर टाळावी. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेत आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात. हे कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत, पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदीच, मी तर म्हणेल 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशु गुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू. जे आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त कुजबुजला जातो आहे. यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिंदास्त बोललं असतं ना कट्ट्यावर बसून तर माझी ह्यावेळेस पिरियड 4 तारखेला 4 तारखेला आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने

0: यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा. त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्वॉल्वमेंट असू शकतं, रोल कसं असू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदराने बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी असतो. खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना, तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना, मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असलं पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी, ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. मग हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणे आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय, तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे, त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे, जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे. आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतोय, तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहेत. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटी ला धरून, म्हणजे त्यांची काळजी घेताना, म्हणजे त्यांचे जे केअर टेकर राहतील, त्यांच्या म्हणजे पाळतील, त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव, आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. माझा आवार माझा शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या माझं आवार माझं शिवार ह्या कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपलं स्वागत करतो. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 27 मे 2026. मंडळी, आज हॅलो शंका समाधान, आपल्या शंका निरसन करण्याचा दिवस. आज आपण भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी या संदर्भातील मौलिक मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. तज्ञ आहेत डॉक्टर मीनाक्षी केळुसकर. सूत्रसंचालन स्वप्निता शिंदे यांनी केलेलं आहे. सादर करते रोशन जाधव. ऐकूया तर कार्यक्रम हॅलो शंका समाधान.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या शंका समाधान या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी. आणि यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी असलेल्या प्रादेशिक कृषी संशोधन विभागातल्या कनिष्ठ वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉक्टर मीनाक्षी केळुसकर मॅडम. आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सगळ्यात आधी बियाण्यांचं काय महत्व आहे?
2: भात बीजोत्पादनासाठी बियाण्याचे अत्यंत महत्व आहे. शुद्ध बियाणं हे आपल्याला उपलब्ध होणं ही काळाची गरज आहे. भात उत्पादन ज्यावेळी चांगलं करण्याचं म्हटलं तरी शुद्ध बियाणं

0: हे कसं तयार होईल हे आपण आधी पहिल्यांदा पाहावं लागेल. जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे संत तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे जर आपण शुद्ध बियाणं वापरलं तर नक्कीच शुद्ध बियाण्याचं भात बीज उत्पादन हे करू शकतो. आणि हे बियाणं करण्यासाठी सर्व कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, महाबीज जी बियाण्याची कंपनी आहे असे सर्व आमचे सहकारी हे कार्यरत असतात. आणि हे बियाणं हे योग्य जातीचे आणि शुद्ध नसेल तर उत्पादन आपल्याला घट आढळते. म्हणून आपण शुद्ध बियाणं हे वापरलं तर त्यासाठी योग्य खत, औषध, पाणी दिलं तर त्यानुसार भाताचं उत्पन्न हे चांगलंच आपण मिळू शकतो.
1: बरं, बियाण्यांचे प्रकार कोणकोणते आहेत?
0: प्रमुखतः भात बियाण्याचे प्रकार हे पाच आहेत. पहिलं बघितलं तर मूलभूत, पैदासकार, पायाभूत, प्रमाणित आणि सत्यदर्शक हे पाच प्रकार आहेत. पहिलं बियाणं म्हणजे मूलभूत. मूलभूत हे बियाणं हे भात पैदासकार तयार करत असतो आणि हे भात पैदासकार आपलं संशोधन केंद्र त्या आपल्या अधिपत्याखाली मूलभूत बियाण्यांपासून नवीन जात तयार करतो. त्यावेळी भात पैदासकार बियाणं ज्यावेळी तयार करतो त्या मूलभूत बियाण्याचा वापर करतो. आणि ही सर्व देखरेख जी असते पेरणीपासून कापणीपर्यंत ही या भात पैदास विभागामध्ये भात पैदासकारच्या देखरेखीखाली सर्व तयार केलं जातं. आणि दुसरा जो प्रकार आहे पैदासकार बियाणं, हा पैदासकार बियाणं हे पण भात पैदास ह्या केंद्रावरच केलं जातं. आणि कृषी विद्यापीठ जे संशोधन केंद्र आहेत, भात संशोधन केंद्र, त्यामध्ये एक भात संशोधन केंद्र कर्जत येथे आहे मुख्य, आणि भात संशोधन केंद्र पनवेल येथे खारलँड म्हणजे खास जमीन मध्ये जे भात उत्पादन केलं जातं त्याचं संशोधन केलं जातं. तसेच रत्नागिरी इथे ही उपभात केंद्र आहे. असे केंद्र आहे त्या ठिकाणी भात पैदासकार बियाण्याची उत्पादन केलं जातं. आणि ज्यावेळी पैदासकार बियाणं तयार करतो हे 100% शुद्ध असतं. आणि ज्यावेळी आपण पॅकिंग करतो 10 किलोच्या कापडी पिशवीमध्ये आपण करतो बीज प्रक्रिया केल्यावर, तर त्यावर लेबल जे लावलेलं असतं हे लेबलचा रंग हा सोनेरी असतो आणि त्या लेबलवर भात पैदासकारच्या सही असते आणि ते उगवण शक्तीची तपासणी केल्यावरच ते भात बियाणं हे विक्री केलं जातं. आणि भात पैदासकार हा पैदासकार बियाणं हे पायाभूत बियाण्यासाठी हे वापरलं जातं. आता हे पायाभूत बियाणं त्याचं बीजोत्पादन करायचं म्हटलं तर जी महाबीज कंपनी आहे, असे विविध कंपनी आहेत, कृषी विभाग आहेत, यांच्या मार्फत हे भात पायाभूत बियाणं याचा प्रोग्राम आपण शेतकऱ्यांच्या शेतावर घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी जे लागणारं शुद्ध बियाणं आहे हे भात पैदासकारांकडनं ते घेतले जातं पैदासकार बियाणं. आणि त्यानुसार पायाभूत बियाणं हे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी पुणे ह्या आपल्या डिव्हिजनसाठी कोकणसाठी आहे, जे पुण्याला त्याचं मुख्यालय आहे आणि त्याचं वरचीचं मुख्यालय हे अकोला इथे आहे, तर त्याच्या देखरेखीखाली त्यांचं अधिकारी कृषी अधिकारी येतात. पेरणीपासून कापणीपर्यंत ही पूर्ण देखरेख ही पायाभूतची होत असते. आता पायाभूत बियाणं म्हटलं तरी आपण केंद्रावर पण होऊ शकतं आपलं संशोधन, तसेच शेतकऱ्याच्या शेतावरही होऊ शकतो. ते पण महावीज जी कंपनी आपली आहे ना, तर त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलं जातं. पण यंत्रणा ही एकच असते, जिल्हा बीज प्रमाणीकरण पुणे त्यांच्या देखरेखीखाली, मग त्यांना तो पॉवर दिलेली असते की ते शुद्ध बियाणं करण्यासाठी काय काय प्रोसिजर करावे लागतात. आणि जर त्यांचा रिझल्ट नापास झाला तर ते रिजेक्ट पण करू शकतात. आणि त्यानंतर प्रमाणित बियाणं आहे ते पण त्यांच्या देखरेखीखाली केलं जातं. आणि दुसरं म्हणजे सत्यदर्शक जो आहे हा जो प्रकार आहे, तर कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांच्या मार्फत आपण शेतकऱ्याच्या शेतावर हे घेऊ शकतो. आणि ट्रुथफुल त्याला म्हणतात, तर ते बियाणं हे इझिली अवेलेबल शेतकऱ्यांना होऊ शकतो.
1: हॅलो, आजच्या शंका समाधान कार्यक्रमात आपलं स्वागत. तुमचा प्रश्न विचारा.
2: आम्हाला
0: तुम्हाला भात बियाणं कर्जत 3 हे उपलब्ध होऊ शकतं का असं विचारायचंय का? तर भात बियाणं जे कर्जत 3 आहे हे नक्कीच तुम्हाला भात बियाणं मिळू शकेल. जर तुम्हाला खरीप हंगामामध्ये भात बियाणं घ्यायचं असेल उत्पादन, तर तुम्हाला 15 मे पासून भात जातीच्या सर्व कर्जत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा ज्या विविध कर्जतल्या ज्या उत्पादित झालेले बियाणे हे नक्कीच तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. पण 15 मे पासून विक्री सुरू होईल.
2: कर्जत 3 उत्पन्नाला कसं?
0: हा, कर्जत 3 जी व्हरायटी आहे ही खूप चांगली व्हरायटी आहे. जरी तुम्ही पावसात लावलात, वर्कर्स मध्ये लावलात, मळ्या शेती जरी लावलात तरी जास्तीत जास्त उत्पन्न ही येऊ शकते. हे थोडं जाड दाण्याचा प्रकार आहे, यामध्ये बोल्ड व्हरायटी आहे आणि उत्पन्न पण जास्तीत जास्त मिळू शकतं. आणि जाड व्हरायटी असल्यामुळे ते जास्तीत जास्त वजनही तुम्हाला ते भरू शकतं. आणि जी लोक

0: लोकप्रिय व्हरायटी आमची आहे कर्जत तीन. हे सर्व विभागामध्ये कर्जत तालुका म्हणा सर्व जिल्ह्यामध्ये कर्जतीला खूप मागणी आहे आणि त्याची भाकरी भात दोन्ही चांगलं होतं.
1: कोकणासाठी भात बियाणं नियोजन कसं केलं जातं?
0: कोकणासाठी भात बियाणं नियोजन करायचं म्हटलं तरी पूर्ण कोकणसाठी ज्यावेळी आपण लागवड भाताची करतो तर जवळपास 370,000 हेक्टरच्या आसपास तरी पूर्ण क्षेत्र हे आपण भाता ह्या पिका

0: जे कोकणामध्ये वर्कर्स जमीन जे म्हणतो, जिथे आपण कमी पाणी राहतो तिथे, आणि पाणथळ जमीन, त्यानुसार आपल्या संशोधन केंद्राकडनं विविध भात जाती ह्या उपलब्ध करून केले जातात. आणि त्यासाठी आपल्याला हळव्या जाती ज्या आहेत ह्या 40%, नंतर निम गरव्या 40% आणि गरव्या 20% अशा भात जातीची आवश्यकता असते.
1: हॅलो,
2: नारायण लक्ष्मी गोरे, मी रायगड तालुका खानापूर मध्ये
1: आजच्या शंका समाधान कार्यक्रमात आपलं स्वागत. तुमचा प्रश्न विचारा.
2: माझी शेती आहे, तर माझं ते बियाणं हवं आहे. म्हणजे कसं आहे, पावसाळ्यामध्ये जास्त पाणी असतं आणि पाऊस ज्याला ती कमी होते, या शेतीसाठी कोणतं बियाणं आपल्याकडे अवेलेबल आहे का?
0: नमस्कार. भात जातीसाठी जिथे जे आपण मळे शेती जी आहे जिथे जास्त पाणी आहे तिथे तुम्ही कर्जत 2 लावू शकता, कर्जत 8 ह्या ज्या व्हरायटी आहे तर त्या व्हरायटी ज्या आहेत गरव्या तर त्या तिथे लावू शकता. तिथे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न नक्कीच मिळू शकतो.
2: मॅडम त्याचा कालावधी कसा आहे, म्हणजे ते
0: कर्जत 2 कर्जत 8 ह्या ज्या कालावधी जो आहे 140 ते 145 दिवस ह्या कालावधीच्या ज्या जाती आहेत त्या तुमच्या तिथे योग्य जमिनीत त्या लागू शकतात आणि लागवड करू शकून आपण तुम्ही उत्पन्न जास्त घेऊ शकता.
2: आणि त्याचं म्हणजे प्रमाण कसं आहे, म्हणजे की बाबा खताचं वगैरे कसं काय काय तिथं, म्हणजे जर मशागत करायची झाली तर?
0: आता आपण भात लागवड केलं तर जनरली आपण 150-150 किलो प्रति हेक्टर ह्या प्रमाणाप्रमाणे केलं जातं त्यामध्ये. पण त्यामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, मिरेटर पोटॅश हे वापरलं जातं. पण तुमच्या जर गाळाची शेती असेल तर त्यात जमिनीचा उतार बघून, कारण काय होतं, जमिनीचा उतार असू तर सगळं खताची मात्रा आपण दिलेली खाली वाहत येऊन तिथे त्याचा परिणामही त्याचा दुष्परिणाम असू शकतो. त्यामुळे पाण्याची लेवल ही योग्य असणे गरजेचं आहे. आणि जिथे वर्कर्स असेल तिथे तुम्ही कर्जत 184 असं लावू शकता, कर्जत 3 कुठल्याही याच्यामध्ये लावू शकतो, ती पॉप्युलर व्हरायटी आहे. पण जिथे पाणी साठलेलं असतं तिथे तुम्ही 2-8 ह्या ज्या व्हरायटी आहे ह्या लावू शकता तुम्ही.
2: कर्जत 3चा कालावधी काय आहे?
0: कर्जत 3चा जो कालावधी आहे तो 105 ते 110 दिवसापर्यंत, ही अर्ली व्हरायटी आहे. आणि कर्जत 3 कुठेही लावलात, जरी तुम्ही मळे शेतीत लावलात, वर्कर्स जरी लावलात, तरी ती किती पाऊस पडू दे, कमी पडू दे, जास्त पडू, तर ती कर्जत 3 व्हरायटी ही चांगलेच उत्पन्न देते.
2: आणि रोपावाटीका समजा आमच्याकडे आता कोकणामध्ये कसं आणि भाजणी करतो त्याच्या पद्धतीत केलं तर चालेल का त्याच्यावरती कर्जत 3 करायला घेतले तर?
0: ज्यावेळी रोपवाटिका बनवतो ही गादी वापरावर जर बनवली आपण तर त्यामध्ये कसं आपण लाईनने बियाणं पेरून त्याची रोपं व्यवस्थित तयार होतात आणि त्या रोपाची जी वाढ असते सुरुवातीची ही खुसखुशी देऊन त्यांची जी रोपं आहेत ती ऍक्टिव्ह असतात. आणि आपण 21 दिवसाचं रोप झालं की ते आपण लावायचं आणि त्यानंतर जे युरियाचं खत जे 2 हप्ते असतात, जे लावण्याच्या 1 हप्ता द्यावा 25%, नंतर दुसरा हप्ता जो आहे तो 15 दिवसांनी द्यावा, असं जे वेळोवेळी जे लागवड करताना खताची मात्रा ही वेळीच जर दिली तर चांगलं उत्पन्न देऊ शकतं. पण ज्यावेळी आपण खत बियाणं आणि जी औषधे आहेत म्हणजे कीड म्हणा किंवा रोग ह्याचं जर नियोजन तुम्ही केलात आणि लागवड ही वेळीच व्हायला पाहिजे, कारण जर लेट जर लावली तर तुम्हाला स्टेम बोरचे पण हे होऊ शकतं अटॅक वगैरे, त्यामुळे लागवडीची रोप वाटिका ही सुरुवातीपासून जर नियोजन करूनच तुम्ही केलात, जर बियाणं जर शुद्ध बियाणं घेतलं तरच शुद्ध रोपं तयार होतील. आणि जर ती वेळेत लावली तर ती वेळेत लावणी करून वेळोवेळी फ्लावरिंग होऊन नंतर त्याची ग्रीन फिलिंग होऊन कापणीसाठी पण योग्यच वेळी तयार होतो आणि पीक हे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकतो.
2: उत्पन्न
0: कर्जत 3 आपण जर घेतलं तर 30 ते 40 किलो तरी तुम्ही बियाणं वापरलं तर तुम्हाला त्याचं उत्पन्न 40 ते 50 क्विंटल घेऊ शकतो. आता आपण जर कॉम्पिटिशन मध्ये जर शेतकरी असले तर त्यामध्ये 50-60 क्विंटलच्या वरही काही शेतकऱ्यांनी ते उत्पन्न घेतलेलं आहे, योग्य नियोजन करू. कारण असं कॉम्पिटिशन मध्ये जे संकल्पना ज्या आहेत कृषी विभागामार्फत तर कर्जत 3 व्हरायटीमध्ये चांगलंच त्यांनी घेतलेलं आहे. तसंच संकरित जे भात पण आहे सह्याद्री त्याचं पण 70 च्या वर क्विंटल घेतलेलं, पण उत्पादित जे प्रगतशील शेतकरी आहेत ते त्यांनी घेऊन दाखवलेलं आहे. पण पेरणीपासून कापणीपर्यंत मात्र योग्य नियोजन घ्यायला पाहिजे आपण.
2: आणखी कोणकोणत्या
0: व्हरायटी आपल्याकडे आहेत? कर्जत ज्या व्हरायटी ज्या आहेत संशोधन केंद्राच्या त्यामध्ये कर्जत 2 आहे, 8 आहे आपण म्हणजे मळे शेती किंवा गरव्या, त्यानंतर आपलं कर्जत 3 कर्जत 7 हे अर्ली व्हरायटी म्हणजे हळव्या जाती आहेत, त्यानंतर कर्जत शताब्दी आहे, टॉम्बे कर्जत कोकण महान ही नवीन जात आहे, त्यानंतर संकरित ज्या भात आहेत सह्याद्री 1, सह्याद्री 2, 3, 4 हे एक काळी आपण म्हणतो ते पण भात जाती ह्या भात संशोधन केंद्र कर्जत इथे उपलब्ध आहेत. म्हणजे एकूण 14 व्हरायटीचं बियाणं इथे प्रोसेस केलं जातं आणि विविध विभागाकडनं जशी मागणी

0: आणि येते त्याप्रमाणे उपलब्ध करून दिलं जातं. आणि जर ऍडव्हान्स मध्ये जर बुकिंग केलं तर त्याप्रमाणे आम्ही जर ते उत्पादन वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जर काही शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा म्हणजे जसं आपण ग्राम बीजोत्पादन ही संकल्पना आहे, जर हे बीजोत्पादन तुमची मागणी जास्त असेल तर आम्ही ते बीजोत्पादन आमच्या भात पैदासकरांच्या देखरेखीखाली शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही भात बियाणं शुद्ध बियाणं देतो आणि पेरणीपासून लावणी नंतर भेसळ काढणं खत देणं ह्या ज्या आंतर कार्य आहेत पीक संरक्षणच्या त्या देखरेखीसाठी केलं जातं आणि ते भात बियाणं उत्पन्न चांगलं करून ते आम्ही विकत घेतो शेतकऱ्यांकडनं आणि प्रक्रिया करून ते विक्री केले जातं. जसं आमच्याकडनं मागणी असेल त्याप्रमाणे आम्ही उत्पादनाचं नियोजन हे वाढवतो. कर्जतींचे पुटवे हे जास्तीत जास्त येतात. शेणखत जर वापरलं रोपवाटिकेला थोडं त्यानंतर लावणीच्या वेळी आणि गिरीपुष्पणे तर पुटवे भरपूर येतात त्याला आणि ते जाड दाण्याचा भात प्रकार असल्यामुळे त्याचं वजनही तुम्हाला जास्त भरतो.
1: आम्ही बाहेरून काही बियाणं घेतो ना तर काही त्यांचे वेगवेगळे व्हरायटी असतात पण ते रोगाला जास्त प्रमाणात जे आहे त्यांचंही असं नाही होणारी जात कोणती आपल्याकडे की रोग नाही येणारे सारखे म्हणजे
0: रोग न येणारे कर्जत तीन सध्या सगळ्याच व्हरायटी कर्जत तीन सात आता नवीन मराठी आपली रत्नागिरी आठ ही तर अतिप्रिय आता अजून झालेली आहे. आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पाच ते सहा राज्यामध्ये रत्नागिरी आठला मागणी आहे तिथे उत्पादन केलं जातं. दुसरी लाल भात जी आहे रत्नागिरी सात ही पण शेतकऱ्यांच्या पसंतीची आहे त्याची पण मागणी आहे. त्यानुसार सुद्धा आम्ही रत्नागिरी सात रत्नागिरी आठ ह्या दोन्ही भात जातीचं आणि कर्जत तीन सात आणि कोकण संजय कोकण संजय सुद्धा ती लांब लोंबी आहे त्याची दाणा पण चांगला आहे ती पण लोकप्रिय आता होत आहे ही नवीन जात. तर त्याचं उत्पन्न हे आम्ही गावागावात आता आमच्या देखरेखीखाली वाढवत आहोत. आता एका गावात एक व्हरायटी अशी एक संकल्पना एक गाव एक जात तर ती पण संकल्पनेनुसार आम्ही भात बीज उत्पादन ही ग्राम पातळीवर वाढवत आहोत. कृषी विभागाच्या मार्फत सुद्धा काही व्हरायटी आम्ही तिथे शेतकऱ्यांच्या शेतावर घेत आहोत आणि ग्राम बीज उत्पादन ही आमच्या देखरेखीखाली हे उत्पन्न घेत आहोत.
2: धन्यवाद. बीज प्रमाणीकरण अंतर्गत उच्च दराचं बियाणं याबाबत किती साली कायदा झाला?
0: बीज प्रमाणीकरण अंतर्गत हे उच्च दर्जाचं बियाणाचा जो कायदा झालेला आहे तो 1966 साली हा कायदा झाला आहे.
2: आणि प्रमाणीकरणाचं कार्य जे आहे ते कुठल्या संस्थेमार्फत होतं?
0: जे बीज प्रमाणीकरणाचे मुख्य जे कार्य आहे हे महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा ह्या संस्थेमार्फत होतं आणि याचं मुख्यालय हे अकोला येथे आहे.
2: बरं, बीजोत्पादन कार्यक्रमातले महत्वाचे टप्पे कोणकोणते आहेत?
0: ज्यावेळी आपण भात बीजोत्पादन घेतो तर त्यासाठी महत्वाचे टप्पे काही आहेत. त्यामध्ये पहिलं म्हणजे ज्या बीजोत्पादन नियोजन करतो कार्यक्रमाचं की आपण भात बीजोत्पादन हे कसं घ्यावं त्यासाठी जो सोर्स असतो बियाण्याचा की कुठून बियाणं आपल्याला उपलब्ध होईल आणि ते बियाणं घेताना हे शुद्ध बियाणं आहे का, तर आपण घेताना जी संस्था असते भात बीजोत्पादन त्याच्याशी शेतकरी संपर्क साधतात आणि त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याच्या शेतावर घेताना पायाभूत बियाणं किंवा सत्यदर्शक बियाणं हे घेतले जातं. पहिलं म्हणजे पायाभूत बियाणापासून आपण ट्रुथफुल घेतो किंवा सत्यदर्शक बियाणं घेतो. हे सोर्स जे आहेत हे आमच्याकडनं अवेलेबल म्हणजे भात ससून केंद्र कर्जत इथून कर्जतच्या व्हरायटीचं घ्यायचं असेल बीज उत्पादन तर आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो आणि त्यासाठी महाबीज जी कंपनी आहे तर त्या कंपनी मार्फत त्यांच्याशी आमचा करार झालेला असतो आणि महाबीज काय करतं की महाबीज आणि कृषी विभाग यांचा दोघांचा समन्वय साधून त्याप्रमाणे निवडक जे शेतकरी आहे प्रत्येक गावात हे भाताचं बियाणं हे उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याचं उत्पादन ते त्यांच्या आधिपत्याखाली घेतलं जातं आणि त्यासाठी प्रत्येक बियाणाचं ते ज्यावेळी थ्रेशिंग होतं कापणीनंतर ज्यावेळी जोडणी होतं तर ती मळणी झाल्यानंतर त्याचं बियाणं नमुना घेऊन त्याची उगवण शक्ती घेतली जाते आणि उगवण शक्ती जर ओके असेल तरच ते बियाणं हे विक्रीसाठी ते उपलब्ध करून दिलं जातं आणि ते जर खराब झालं एखाद्या रोगामुळे किंवा किडीमुळे तर असं बियाणं ते तिथे रद्द करण्याचे अधिकार त्या संस्थेला असतं आणि ते बियाणं आपण त्या प्रक्रियेमध्ये म्हणजे बीज उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही.
2: बीज प्रमाणीकरणातले विविध टप्प्यांचा कालावधी किती असतो त्याबद्दल सांगा.
0: आता बीज प्रमाणीकरणाच्या कालावधीमध्ये आता दोन हंगाम जे आहेत एक खरीप हंगाम आणि दुसरा रब्बी हंगाम. तर खरीप हंगामामध्ये ज्यावेळी आपल्याला घ्यायचं असतं बीजोत्पादन तर त्यासाठी 15 एप्रिल पासूनच ते नियोजन केलं जातं की भात बीजोत्पादन जे आहे हे केण्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत बियाणं पोहोचवण्यासाठी ते बियाणं हे एप्रिल मे ह्या महिन्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण जून मध्ये पाऊस पडला की पहिल्या आठवड्यातच शेतकरी आपला पेरणीची सुरुवात करतो.
2: बरोबर.
0: तर त्यासाठी आपल्याला एप्रिल मे हे आपलं जे महिने आहेत हे महत्वाचे आहेत. तर त्यावेळी आपण खरीप हंगामासाठी ते उपलब्ध

0: करून देणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ते नियोजन केलं जातं की एवढ्या एवढ्या कालावधीत हे हे बियाणं ह्या तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून द्यावं. तसंच रब्बी हंगामामध्ये सुद्धा आपण सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत कापणी जाते, परंतु आपल्याला पाणी नियोजन हे डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळाल्यावर रब्बीचं नियोजनासाठी भात बियाणं ते नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. म्हणजे हळव्या ज्या जाती आहेत ह्या हळव्या जाती म्हणजे कर्जत 184 म्हणा कर्जत 3 ह्या भात जाती ह्या रब्बी हंगामामध्ये हे उपलब्ध करून जातो. आणि यासाठी स्तोत पडताळणी करणं उगवण शक्ती करणं ह्या ज्या महत्वाचे जे टप्पे आहेत हे पूर्ण करून लवकर लवकर या संस्थेमार्फत किंवा कृषी विभागामार्फत किंवा कृषी विद्यापीठामार्फत हे केले जाते आणि त्यानुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून बियाणं दोन्ही हंगामात देऊ शकतो. तसं नियोजन आपण करायला पाहिजे.
1: नमस्कार, आजच्या शंका समाधान या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
0: हा नमस्कार,
2: मी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र शासन शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त आहे. मी डहाणू नरपड येथून मी बोलतो. मॅडम, भात उत्पादनामध्ये आता थोडं प्रॉब्लेम थोडा यायला लागलाय, कमी उत्पादित झालेलं आहे. तर असं हवामानाच्या इथे कसं काय ते सांगताना काय माहित पडत नाही.
0: भाताच्या शेती ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आता क्लायमेट चेंज म्हणजे हवामानामधला बदल हा होतच राहतो, पण त्यासाठी या भात जाती ज्या आपल्या आहेत कर्जत, तर त्यासाठी भात लागवड जी आहे ती भात लागवडीमध्ये कर्जत 3 आहे, 5 आहे, 6 आहे. तर ही जी पिकं आहेत ह्या जातीची ही जरी हा भरपूर पाऊस जरी पडला तरी उत्पन्न जास्तीत जास्त देऊ शकतात. तर त्यामध्ये म्हणजे असं लॉजिंग होत नाही, स्टँडिंग राहून तेवढं उत्पन्न तुम्ही जर लागवड केलात तरी ते होऊ शकतं. जरी तुमचं ढगाळ वातावरण जरी असलं, जरी जास्त ऊन असलं, तरी कर्जत 7, कर्जत 3, कर्ज 2 ह्या व्हरायटी तुम्ही जर लावलात भात जातीच्या तर नक्कीच उत्पादन जास्तीत जास्त तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे क्लायमेट चेंज हा आता होतच राहणारच आहे, कारण वर्षभर आता पाऊस पडतच आहे आणि त्यासाठी आपण हे असं हे नियोजन करणं आणि ही आपण ज्यावेळी लागवड करतो जर समजा पाऊस जर पडला आणि जर समजा कीड किंवा रोग जर त्यावेळी आपल्याला आढळलं तर वेळेस त्यावेळी फवारणी घेणं गरजेचं आहे.
2: तर असं त्याच्यामध्ये आपण भात लागवड करतो आणि सर्वरंभाने आपण करत असेल तर त्याच्यामध्ये फुलझाडं लावले तर काही कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल.
0: फुलझाडं आता असं भात लागवड करताना आपण कसं लावणी करतो त्या लावणीच्या प्लॉटमध्ये आपण लागवड करू शकत नाही, पण काही लोक वर्कर्स जी जमिनीमध्ये असतं डोंगरी भागात भात पेरतात तिथं लावतात. पण काय होतं ज्यावेळी समजा भात लागवड आहे आणि फुलझाडामध्ये झेंडू लावला तर झेंडूमध्ये असं कूज रोग जो आहे फुलांचा त्यात किडे होतात, मग त्याचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो असं होतं. मग त्यासाठी ते फवारणी करणं गरजेचं आहे.
2: ऍक्च्युली मी केमिकल युज करत नाही, 100% सेंद्रिय शेती फार्मिंग आहे.
0: बरोबर.
2: मी त्याच्यावर गोमूत्र वगैरे पानं डायव्हर्ट करून गोमूत्र वगैरे मारलं तर चालेल का?
0: हा, गोमूत्र मारलं तरी ते नक्कीच चांगला फायदा होईल. त्यामध्ये किती वर्ष सेंद्रिय शेती करते आपण?
2: 2012 पासून करतो मॅडम.
0: 2010 सेंद्रिय शेतीमध्ये हे प्लॉट हा सेंद्रियच ठेवावा लागतो, त्यात केमिकलचा कुठला न वापर करता जर आपण केलं तर चांगलाच त्याच्यात म्हणजे रिझल्ट त्याचे चांगलेच मिळत आहेत.
1: धन्यवाद. भात पिकाच्या बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत?
0: भात बीजोत्पादनाची आवश्यक ज्या बाबी आहेत त्यामध्ये जिल्हा प्रमाणेकडे अधिकाऱ्यांकडून स्तोत पडताळणी केली जाते भात बियाण्याची, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर जी बियाणं जे आहे हे मान्यता प्राप्त संस्थेकडून खरेदी केलं जातं. आणखी जे पिशवी असते ही कापडी पिशवीमध्येच भात बियाणं पॅक केलं असतं, त्यामध्ये जे लेबलिंग केलं असतं त्यामध्ये हंगाम कोणी उत्पादित केलेला आहे, कुठल्या वर्षाचं उत्पादित बियाणं आहे, त्यात किती टक्के आर्द्रता आहे ते 12-14% असावी लागते ती, आणि त्याचा जे उगवण शक्तीचा जो रिझल्ट असतो तो त्याचा काय, ते पास झालेलं असेल बियाणं तरच ते उपयोगी आपल्याला शुद्ध बियाणं ते करण्यासाठी, आणि मोहोर सिलमिन म्हणजे ज्या पॅकिंग असतं त्यावेळी सिलिंग केलेलं असतं त्या बियाणं म्हणजे फोडलेली असतं का म्हणजे जर फोडलेली बियाणं असेल तर त्यात रोग किंवा काय असे आर्द्रता किंवा दमट बियाणं त्यानंतर रुजवा आलेलं बियाणं असं ते बियाणं होऊ शकतो. त्यामुळे बियाण्याची पिशवी आपण घेताना ते सगळं तपासून घेणं गरजेचं आहे आणि त्यात ते रिलीज म्हणजे मुक्तता अहवाल हा त्या संस्थेकडनं असेल तरच तो बियाणंही विक्रीसाठी योग्य वेळीस ते उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिले जातं.
1: बरं.
0: बीजोत्पादन ज्यावेळी आपण घेतो हे शेतकऱ्यांच्या मार्फत जर करायचं असेल तर नोंदणी सुद्धा करायची असेल तर समजा एका गावामध्ये शेतकरी संघ आहे तर त्या शेतकऱ्याच्या संघांमध्ये पण 10 शेतकरी आहे आणि त्यांच्या मार्फत आपल्या शेतकऱ्यांचं भात बीजोत्पादन घ्यायचं असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी पुणे तिथून पूर्णतः तुम्हाला मदत केली जाते आणि त्यांच्या मार्फत ते प्रस्ताव म्हणजे ज्याला जे कुठे आपल्याला उत्पादन घ्यायचे त्याचे 7-12 पासून किती एरियावर आपण भात बियाणं घेणार, कुठून ते भात बियाणं आपण सोर्स वापरणार ह्यापासून सगळी माहिती त्यांना ती

0: सबमिट करावी लागते प्रपोजल, आणि अर्ज तर भरून द्यावा लागतो शेतकऱ्यांमार्फत जर रजिस्ट्रेशन करायचं असेल. ते आपली रजिस्ट्रेशन ही ज्यावेळी 15 म्हणजे जून जुलैच्या आसपास त्यांचं रजिस्ट्रेशनची नोंदणी फी भरून नॉमिनल असते, तर त्यावेळी भरून त्याप्रमाणे करून शेतकरी रजिस्ट्रेशन करून ते भात बीज उत्पादन घेऊ शकतात.
1: बियाण्याच्या प्रक्रियेसाठी काय काय आवश्यक बाबी आहेत?
0: भात बीज प्रक्रिया हे ज्यावेळी आपण करतो तर त्यावेळी भात बीज प्रक्रिया केंद्र, आता इथे आमच्या संशोधन केंद्रामध्ये बीज प्रक्रिया केंद्र आहे, हे 2008 सालापासून कार्यरत आहे. भात बियाणं जसं आपलं संशोधन केंद्राचंही प्रक्रिया केली जाते तसंच शेतकऱ्यांचंही भात बियाणं तिथं केलं जातं. तर हे भात बियाणं करताना भात बियाणामधलं काडी कचरा जे पळींज असतं हे बाजूला होऊन शुद्ध बियाणं हे ते बाजूला होतं, आणि ते शुद्ध बियाणं 10 किलोच्या कापडी पिशवीमध्ये हे पॅकिंग केलं जातं. आणि ज्यावेळी आपण पॅकिंग करतो तर त्यावेळी थायरम जे बुरशीनाशक आहे ते 25 ग्रॅमची पुडी त्यामध्ये ठेवली जाते आतमध्ये, आणि एक माहिती पत्र असतं की कसं त्याला बियाण्याला चोळावं काय करावं पेरणीपूर्वी, तर ते हे करून पॅकिंग करून आपण ते पॅकिंग केल्यानंतर पिशवीवर पूर्ण हंगाम लिहिलेला असतो, खरीप समजा 25, आर्द्रता किती, कोणी उत्पादन केलं, प्रोसेस कुठे केलं, आणि त्या पूर्ण प्रोसेसिंगच्या काळात त्यातला भात बियाणं नमुना काढून ते उगवण शक्तीसाठी जे लॅब आहेत तिथं ते पाठवलं जातं, आणि त्याचं ज्यावेळी बियाणं पास झालं म्हणजे उगवण शक्ती चांगली आली तरच ते बियाणं हे 15 मे पासून हे विक्री केली जाते. आणि प्रत्येक भात बियाण्याला हे लेबल जसं पैदास करला पिवळं लेबल, तसं पायाभूतला पांढरं लेबल, तर असं प्रत्येक बियाण्याच्या याला लेबलिंग हे महत्वाचं असतं, आणि त्या टेस्टिंगची तारीख प्रोसेसिंगची तारीख ही नमूद असते. त्यामुळे आपण ज्यावेळी भात बियाणं खरेदी करायला जातो तर ते ह्या महत्वाच्या बाबी आहेत, ह्या आपण पाहायला पाहिजे.
1: बीज परीक्षण म्हणजे काय असतं आणि ते कसं करतात?
0: बीज परीक्षण हे प्रयोगशाळेमध्ये केलं जातं, आणि ह्या बीज परीक्षणामध्ये जी शुद्धता त्या बियाणाची आणि उगवण शक्ती हे तपासलं जातं, त्यात मॉइश्चर म्हणजे आर्द्रता हे जे तिन्ही घटक जे आहे हे तपासलं जातं बीज परीक्षण प्रयोगशाळेमध्ये, आणि ते बंधनकारक आहे. कारण ते जर नाही केलं तर आपल्याला शुद्ध बियाणं आहे की नाही हे आपल्याला कळू शकत नाही. आणि हे प्रातिनिधिक नमुना आपण ते त्या साठ्यातून काढून ते नमुना बीज परीक्षण प्रयोगशाळेत दिलं जातं, आणि जो नमुना दिल्यानंतर आपल्याला जवळजवळ 15 दिवस त्या नमुन्याचं टेस्टिंग रिपोर्ट मिळण्यासाठी लागतो.
1: बरं,
0: म्हणजे परीक्षण करताना आपल्याला 7व्या दिवशी तसं 14व्या दिवशी असं ते उगवण शक्तीची निरीक्षणं घेतली जातात. त्यासाठी नमुना आपण सबमिट केल्यावर 15 दिवसानंतरच आपल्याला तो रिझल्ट अहवाल प्राप्त होतो.
1: बरं, आता ग्राम बीज उत्पादनासाठी गावांची किंवा शेतकऱ्यांची निवड केली जाते का?
0: हा, ग्राम बीज उत्पादन ही जर नवीन संकल्पना आहे, कारण आपल्याला लोकसंख्या ही वाढत जाते आणि ह्या लोकसंख्येसाठी भात बियाणं, कारण आपण नेहमी भात आपल्या जेवणात दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणामध्ये भात हा मुख्य, तर त्यामध्ये भात हे लोकसंख्येनुसार भात बीज उत्पादन करणं हे काळाची गरज आहे, आणि त्यासाठी भात बीज जास्त करण्यासाठी ग्राम बीज उत्पादन म्हणजे शेतकऱ्याच्या शेतावर हे आपण भाताचं बियाणं हे आम्ही देतो, आणि आमच्या भात पैदासकरांच्या देखरेखीखाली पेरणीपासून कापणीपर्यंत हे भात बीज उत्पादन केले जातं, आणि त्यानुसार शुद्ध बियाणं हे तयार केल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतावरनं ते तयार झाल्यावर आम्ही घेतो आणि ते विकत घेतो, त्यावर बीज प्रक्रिया केली जाते आणि मग आम्ही ते बियाणं विकलं जातं. त्याचप्रमाणे आपण एक गाव एक जात अशी दुसरी संकल्पना ही शेतकऱ्याच्या शेतावरच घेतो. त्यामध्ये जशी गाव आहेत तालुका आहे जे सिलेक्ट केलं कृषी विभाग जो आहे त्यांच्या मार्फत आम्ही मदतीने कुठल्या कुठल्या गावात कुठली कुठली जात घ्यावी, जसं पाणी उपलब्ध आहे समजा वर्कर्स एरिया असेल तर वर्कर्स व्हरायटी असतील, गाळाच्या ज्या शेती आहेत म्हणजे जिथे मळे शेती आहेत तिथे जास्त पाणी आहे, जसे गारवे जे आहेत जास्त कालावधी असलेल्या जाती ह्या आम्ही कर्जत 8 म्हणा कर्जत 2 ह्या व्हरायटी लावतो, कोकण संजय लावतो, असं ती पण संकल्पना असून ते आम्ही प्रसार होण्यासाठी एक गाव एक भात जात असंही आम्ही आता ते प्रयोग सुरू केलेला आहे. तर त्यानुसार आम्ही जास्त उत्पन्न आणि जास्त भात जातीचा प्रसार हा आता होत चाललेला आहे. शेतकऱ्यांना आता जास्तीत जास्त उत्पन्नाच्या व्हरायटी ह्या माहीत झालेल्या आणि तशा प्रकारे आमच्याकडे मागण्या पण येत आहेत, आणि कृषी विभाग हे पण आमच्या सोबतच आहे तर त्यांच्या मार्फतीत रब्बी हंगामात सुद्धा आता आम्ही कर्ज 184 ह्या रब्बी हंगामामध्ये कर्ज 184 कर्ज 3 कर्ज 7 ह्या ज्या आळव्या जाती आहेत ह्या आळव्या जातीचं पण उत्पन्न हे आता वाढवलेलं आहे.
1: बरं,
0: तर त्यानुसार आपण शुद्ध बियाण्यापासून जास्तीत जास्त उत्पादन हे नक्कीच योग्य नियोजन जर केलं

0: तर नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो.
1: नक्कीच आज तुम्ही जी माहिती दिली तर याचा नक्कीच आपल्या भात उत्पादकांना खूप फायदा होणार आहे. आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि शेतकऱ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: हॅलो शंका समाधान या मालिकेत भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी या संदर्भात आपल्या शंकांचं निरसन केलं होतं डॉक्टर मीनाक्षी केळुसकर यांनी. सूत्रसंचालन स्वप्निता शिंदे यांनी केलं होतं. सादर करते रोशन जाधव. मंडळी उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात फेरोमन सापळे याविषयीची माहिती ऐकता येईल आणि संध्याकाळच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात 7:30 माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत प्रसारित होईल. तेव्हा उद्याच्या कार्यक्रमांमध्ये पुन्हा भेटूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

0: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
1: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
2: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जिस सरकारों के एजेंसीज राज्य में FCI का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
1: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक

0: मांडण्यात आलं, ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं. आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं. या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्याऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडने करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथे सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा देदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतिवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे, याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा

0: भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते. मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कार्तिक स्वामी या विषयाचं भेदिक.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात कार्तिक स्वामी यांच्यावरील भेदिक आपण ऐकलं, सादर केलं होतं बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. रात्रीचे 8:28 आणि 50 सेकंद होत आहेत. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिलीप पंडित यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: was about 50 in the final to surpass the previous record of 42 points held by South Korea's Kim Ye-ji and claimed the gold medal. And that is the end of this news bulletin.
1: मध्यमलहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी केंद्र. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.